1948 दिनांक 13 जुलै 2026 सकाळचे 5:57 होत आहेत. आपल्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करूयात.

सुप्रभात, नमस्कार. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आज सोमवार, भारतीय सौर 22 आषाढ शके

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते आता सकाळची 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते आता सकाळची 6:05 झाली आहेत. दिवसाची सुरुवात करूयात चांगल्या विचाराने, चिंतन या कार्यक्रमाने. आज कार्यक्रमात ऐकूयात प्रेम याविषयी नंदा देशमुख यांचे विचार.
1: मानवी मनातील अनंत भावनांमध्ये प्रेम ही सर्वव्यापी, सर्वोच्च आणि समर्थ अशी भावना आहे. जीवसृष्टीचे सातत्य टिकून आहे ते केवळ प्रेम या भावनेमुळेच. पण प्रेम या शब्दाबद्दलचे अनेकांचे अवकाश खूपच मर्यादित असते. ते उत्तम संस्कार, उच्च साहित्यकृतींचे वाचन आणि अनुभव याद्वारे विकसित करता येते. मानवी नातेसंबंधांमध्ये असणारा जिव्हाळा प्रेम या संकल्पनेत अंतर्भूत असतो, पण त्याहीपेक्षा अधिक असे काही यात असते. आई वडील, मुले बाळे, पती पत्नी, मित्र, गुरु शिष्य, शेजारी, संबंधित व्यक्ती या नात्यात परस्परांबद्दल वाटत असलेले आपलेपण

0: प्रेम या शब्दात मोडत असले तरी त्या प्रत्येक नात्याचे पदर उकलताना त्याच्या गडद फिकेपणाचे पापुद्रे सहज अलगत काढता येतात. स्त्री पुरुष प्रेमातील हळुवारपण विविध कलाविष्करणात अत्यंत सहज सुंदर नि भावरम्य झाले आहे. स्त्री पुरुषांमधील मूळच्या या सुंदर नात्याला चित्र, नृत्य, शिल्प, साहित्य, काव्य आदी कलांनी अनवट लावण्य बहाल केलंय. अनेक कवी महाकवींनी मातृपितृ प्रेमाची महनमंगल स्तोत्रे गायली आहेत. यातून मातेचे ममत्व, तिचा वत्सलभाव अत्यंत कृतज्ञ भावाने व्यक्त झाला आहे. श्रीकृष्ण सुदामा, कर्ण दुर्योधन ही मित्रप्रेमाची आदर्श उदाहरणे आहेत. तर राम भरत, राम लक्ष्मण, बलराम श्रीकृष्ण ही आदर्श बंधुप्रेमाची उदाहरणे आहेत. गुरु द्रोणाचार्य अर्जुन, एकलव्य, द्रोण ही गुरुशिष्य आणि शिष्यगुरु प्रेमाची उदाहरणे आहेत. याशिवाय समर्थ रामदास, कल्याणस्वामी, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर ही देखील उदाहरणे आहेतच. आदर्श दास्य भक्तीचे उदाहरण म्हणून हनुमानाकडे बघता येते. बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, फिरंगोजी नरसाळा, मदारी, जीवा महाल या शिवरायांच्या प्रभावळीतल्या लोकांनी स्वामीनिष्ठेचा आदर्श चिरंतन केला आहे. सावित्रीबाई, कस्तुरबा, कमला नेहरू, कर्मवीरांच्या पत्नी लक्ष्मीबाई आदींनी पतीच्या राष्ट्रीय मानवतावादी कार्यात दिलेले योगदान ही उदात्त प्रेमाची अभिव्यक्तीच होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे या मायभूमीवर नितांत प्रेम होते. तीच तळमळ त्यांच्या अनेक सहजस्फूर्त गीतांमधून व्यक्त झाली आहे. आंबेडकरांचे आपल्या समाज बांधवांप्रती असलेले प्रेमच त्या समाजातील अस्मितेचे जागरण ठरले. गांधींचे प्रेम माणसावर होते, त्याच्या चांगुलपणावर होते, त्याच्या सत्याप्रती असलेल्या निष्ठेवर होते. संत महात्मे, देशभक्त, क्रांतिकारक, तत्वज्ञानी, वैज्ञानिक, कलावंत या साऱ्यांच्याच कर्तृत्वाची पायाभरणी त्यांच्या मृदू अंतःकरणातील प्रेमावर झालेली होती. हे सारेच कमालीचे संवेदनशील आणि पराकोटीचे हळवे होते, तेवढेच ते धैर्यशील आणि खंबीरही होते. आपल्या उदात्त ध्येयाप्रती असलेली त्यांची निष्ठा, प्रेम आणि नीतिमत्तेचे पाठीशी असलेले पाठबळ याच्यावरच राष्ट्राची व समाजवनाची जडणघडण करण्याचे काम ते अविचल धैर्याने करू शकले.
1: श्रोते, आताच आपण प्रेम याविषयी नंदा देशमुख यांचे विचार ऐकलेत चिंतन या कार्यक्रमामधून. याबरोबरच चिंतन हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:10 झाली आहेत. सकाळच्या या निसर्गरम्य वातावरणात आनंद घेऊयात भक्ती संगीत या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला घेऊयात सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत एकनाथ महाराज यांची भक्तिरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये शांता शेळके यांची भक्तीरचना आणि संगीत आहे शैलेंद्र देवधर यांचं.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि कार्यक्रम ऐकत आहात भक्ती संगीत. श्रोते परमेश्वराच्या किंवा ईश्वराच्या नामस्मरणासाठी आराधनेसाठी भक्तिभावाने गायली किंवा वाजवली जाणारी गाणी व संगीत म्हणजेच भक्ती संगीत होय. या संगीतातूनच श्रद्धा प्रेम आत्मसमर्पण आणि मनातील आर्तता व्यक्त होते. तर कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची भक्ती रचना आणि संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

श्रोते आतापण ऐकलत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये रमेश अनावकर यांची भक्तिरचना आणि संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात अजित कडकडे यांच्या स्वरात संत नरहरी सोनार यांची गीतरचना आणि संगीत आहे विलास पाटील यांचं.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकल्यात अजित कडकडे यांच्या स्वरात संत नरहरी सोनार यांची भक्तीरचना आणि संगीत होतं विलास पाटील यांचं. या गीताबरोबरच भक्ती संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळची 6:35 झाली आहेत. श्रोतेव, आता जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रुपरेषा.

श्रोते रुपरेषेनंतर 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात पाणलोट व्यवस्थापन याविषयी संकलित माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्य आणि धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7 देशभक्तीपर गीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

भागातील काही निवडक गीत आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. 8:15 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आज या कार्यक्रमात संगीताची तळे वैशाली माढे आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील काही निवडक गीत आपण ऐकू शकाल. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 आषाढी एकादशी पालखी सोहळ्याचा आषाढी एकादशी पालखी सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रम पायी वारी पंढरीची आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. सकाळी ठीक 9 वाजता राष्ट्रीय विद्यार्थी सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 10 वाजता गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात आम्ही दोघे राजा राणी, अनुराधा, बलिदान, भालू, देवता आणि ह्योच नवरा पाहिजे या चित्रपटातील काही निवडक गीत आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 10 वाजता 10:30 भूमिया पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकू शकाल. लेखक आहेत आशा बगे आणि अभिवाचक जयश्री पुराणिक. 10:45 लोकसंगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात केरवाडोंपल्ली आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीत आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 11 वाजता प्रायोजित कार्यक्रम एनसीआरटीचा उमंग आपण ऐकू शकाल. 11:30 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आज या कार्यक्रमात अल्बम, बालगीत, भावगीत, गवळण आणि गझल आपण ऐकू शकाल.

सकाळी ठीक 7:40 भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात सुरेश वाडकर, अपर्णा संता आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या

0: दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. हा कार्यक्रम आपण 1 वाजेपर्यंत ऐकू शकाल आणि दुपारी 1 वाजल्यापासून राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. दुपारी 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या आणि 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. सायंकाळी 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र 7:15 आजचं विधिमंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. सायंकाळी 7:30 आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. रात्री ठीक 11 वाजता राष्ट्रीय हिंदी बातमीपत्र आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित होईल. आणि आपली आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10. तर श्रोतेहो, हे होते आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे आपले आजचे कार्यक्रम. पुढील उद्घोषणा काही क्षणात. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:40 झाले आहेत. श्रोते ऐकूयात आजचा कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बालाजी गवारेचा नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पाणलोट व्यवस्थापनामध्ये निसर्ग आधारित उपाययोजना याविषयीची माहिती. मंडळी, निसर्ग आधारित उपाययोजना म्हणजे पर्यावरणीय समस्या आणि सामाजिक आव्हानं सोडवण्यासाठी निसर्गाच्या प्रक्रियांचा आणि परिसंस्थांच्या सेवांचा वापर करून राबविल्या जाणाऱ्या व्यावहारिक उपाययोजना होय. या उपाययोजनांमध्ये नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, शाश्वत व्यवस्थापन, संवर्धन आणि पुनर्स्थापना करून पाणी, माती, हवामान आणि जैवविविधतेचे संतुलन राखलं जातं आणि त्याचबरोबर मानवी जीवनमान सुधारलं जातं. मंडळी, निसर्गाधारित उपाययोजनांतील जे घटक आहेत ते याप्रमाणे आहेत. नैसर्गिक संसाधनं आणि अधिवास यांना विद्यमान अवस्थेमध्ये जतन करणं तसंच

0: त्यांचा ऱ्हास होऊ न देणं, यामध्ये जंगलतोड रोखणं, नदी नाल्यांच्या काठावरील वनस्पतींचे संवर्धन करणं, ओलित क्षेत्राचं संवर्धन करणं आणि जैवविविधतेचे जतन करणं यांचा समावेश होतो. संरक्षणात्मक उपायांमुळं जलचक्र संतुलित राहतं, मृदा धूप कमी होते आणि नैसर्गिक परिसंस्थांकडून मिळणाऱ्या सेवा दीर्घकाळ टिकून राहतात. मंडळी, परिसंस्थांचे शाश्वत व्यवस्थापन करताना, शाश्वत व्यवस्थापन म्हणजे परिसंस्थांचा वापर असा करणं की वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण होतील परंतु भविष्यातील पिढ्यांच्या गरजा भागविण्याची क्षमता कमी होणार नाही. यामध्ये कृषी वन शेती, शाश्वत शेती पद्धती, नियंत्रित चराई, जलसंधारण उपाययोजना आणि मृदा संवर्धन तंत्राचा अवलंब केला जातो. अशा व्यवस्थापनामुळे उत्पादन क्षमता वाढते, संसाधनांचा कार्यक्षम वापर होतो आणि पर्यावरणीय संतुलन अबाधित राहतं. परिसंस्थांचे पुनर्स्थापन. पुनर्स्थापन म्हणजे ऱ्हास झालेल्या किंवा नुकसान झालेल्या परिसंस्थांना, जसं की नदी, वन आणि जैवविविधता, पुन्हा कार्यक्षम आणि निरोगी अवस्थेत आणण्याची प्रक्रिया. यामध्ये पुनर्वनीकरण, ओलित क्षेत्राचं पुनरुज्जीवन, खाणकामामुळं प्रभावित झालेल्या जमिनीचं पुनर्वसन, नदीपात्रांचं पुनर्संचयन आणि गवताळ क्षेत्रांचं पुनर्स्थापन यांचा समावेश होतो. पुनर्स्थापनामुळे भूजल पुनर्भरण वाढतं, जैवविविधता सुधारते, कार्बन साठवण क्षमता वाढते आणि हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्याची परिसंस्थांची क्षमता बळकट होते. मंडळी, निसर्गाधारित उपाययोजनांची जी कार्य आहेत ती अशी आहेत.
1: श्रोतेहो, आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आरोग्य आणि धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

0: 45 मिनिटं झाली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
2: श्रोते हो नमस्कार. आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचेविषयी होणारे आजार आणि त्यांची घ्यावयाची काळजी हे बघणार आहे. तर श्रोत्यांनो, आपण त्वचा म्हणजे एक साधं अवयव नाही समजायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की त्वचा म्हणजे काय, वरचं शरीराचं फक्त कातड आहे. तर ते कातड नसून ते एक अवयव आहे आपल्या शरीराचं. त्यामुळे त्याची जर काळजी घेतली तर आपण समोरच्याला निरोगी दिसू. त्यामुळे त्वचेतले आजार हे सांगायची गरज नसते, समोरचा तुम्हाला दाखवतो. त्यामुळे त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. आजच्या काळात, आजच्या युगात माणूस म्हणा की बाई म्हणा, हे प्रत्येक जण प्रेझेंटेशन आलेला आहे. पहिल्या काळात फक्त शेती हा व्यवसाय होता, पण आज शेती हा व्यवसाय नसून आज आपण इंडस्ट्रीयल एरियामध्ये किंवा बिझनेसमध्ये उतरलेलो आहे प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई. त्यामुळे तुमचं आतून निरोगी राहणं जेवढं जरुरी असतं तेवढं तुमचे बाहेरून

0: तुमची त्वचा सतेज दिसणं, निस्तेज न दिसणं गरजेचं असतं. त्यामुळे श्रोत्यांनो, जितकी तुम्ही काळजी तुमच्या मधल्या शरीराची घेता, जसं तुमचं पोट बिघडू नये किंवा मग तुमचं हाडं ठिसूर होऊ नये, त्याच्यासाठी तुम्ही मल्टिपल मल्टीव्हिटॅमिन कॅल्शियम घेता, तशी तुमची त्वचा पण निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याचे आजार काय असतात, हे सगळं जाणून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं असतं. त्वचेचे विविध आजार असतात, पण गैरसमज त्याच्यामध्ये भरपूर असतात. कोणी गचकरण म्हणतं, कोणी नायटा म्हणतं, तर कोणी अंजूत म्हणतं. पण तुम्ही अंजूताला गचकरण म्हणणे आणि गचकरणाला अंजूत म्हणणे हे योग्य नसतं. तर जसं आपण बीपीच्या पेशंटला शुगरची गोळी देणं आणि शुगरच्या पेशंटला बीपीची गोळी घेणं जितकं हानिकारक असतं, तितकं हानिकारक आजच्या वापरलेल्या ट्यूबबद्दल असतं. म्हणजे क्रीम्स ज्या बाजारात भरपूर मिळालेल्या आहेत, तुम्हाला खाज येते. आमच्या त्वचेच्या आजारामध्ये प्रत्येक बिमारीला खाज आहे, पण तो बिमारी कोणती, त्या खाजेसाठी कोणता क्रीम वापरावा हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. आजकाल स्किन लाईट, मेलामेट, स्किन पॅन्ड्रम, डर्मी फाईव्ह असे बरेचसे क्रीम बाजारात आहेत, पण ती क्रीम कोणती, कुठे, कधी वापरावी, त्याची वापरताना काळजी काय घ्यावी, ती कधी वापरावी, हे सगळं डॉक्टर सांगणार, मेडिकलवाले नाही सांगणार. पण आपण असं म्हणतो की कशाला डॉक्टरकडे जायचं, त्यांची फीस द्यायची, त्यापेक्षा आपल्याला मेडिकलवाला सांगतोय ना, ते का नाही घ्यायचं, असा विचार करून आपण मेडिकल सेल्फ पर्चेसिंग करतो. आणि या सेल्फ पर्चेसिंगमध्ये तुम्ही तुमच्या स्किनची जी सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे स्किन पातळ होणे, कोणते क्रीम तुम्हाला सहन न होणे, किंवा मग उन्हात गेल्यानंतर तुमची लाल होणे, पुरळ येणे, ह्या सगळ्या ज्या साईड इफेक्ट होतात ह्या सगळ्या या क्रीममुळे होतात. त्यामुळे श्रोत्यांनो, जेवढं होईल तेवढं तुम्ही कन्सल्ट करा. पहिले त्वचेचे आजार नव्हते कारण क्रीम्स ह्या मिळतच नव्हत्या, का कारण लोकांना प्रेझेंटेशन हा माहीतच नव्हतं की आपण चांगलं दिसावं. पण आजचा जो भर झाला या गेल्या 5 वर्षात हा चांगल्या दिसण्यावर झाला, स्पेशली गोरेपणा. तर गोरेपणा हा कोणत्या क्रीमनी येत नसतो, हा नैसर्गिक असतो. कुठल्याही क्रीमनी गोरे तुम्ही होऊ शकत नाही हे तुमच्या मनाला सांगा. तुमचा कलर कसा आहे हे महत्वाचं नाही, तुमच्या स्किनमध्ये चमक किती आहे, कशी आहे, हे तुम्हाला पाहणं गरजेचं असतं. म्हणून गोरं व्हायच्या आधी लागू नका. तर तुमची स्किन हेल्दी कशी दिसेल, तुमची स्किन शायनी कशी दिसेल ह्याच्याकडे लक्ष द्या. तुमची स्किन म्हणजे एक सगळ्यात मोठा अवयव आहे तुमच्या शरीरातला, तिला जपा. नमस्कार.
1: श्रोते, आताच आपण आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमांतर्गत त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05 सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण पावसाळ्यातील सण उत्सव याविषयी माहिती करून घेणार आहोत. ही माहिती देत आहेत प्राध्यापक बापूराव आंधळे.
3: नमस्कार श्रोते हो, आपल्याकडे सण उत्सव हे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे भारतातील सण उत्सव हे सुद्धा शेतीशी संबंधित असे आहेत. पावसाळा हा ऋतू तर सण उत्सवाचा ऋतूच आहे. मृग नक्षत्र आले की इथं पावसाला सुरुवात होते. पहिल्या पावसाच्या सरी बरसल्या की मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. या मातीचा कपाळी टिळा लावून इथल्या वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन बाहेर पडतो. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या दिंड्या पताका महाराष्ट्राच्या गावागावातून दिसू लागतात. करी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत पंढरपूरला निघतात. ज्ञानोबा तुकारामाचा मुखी गजर करतच पुढे आषाढी पौर्णिमा येते. आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुबद्दल आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक सण शाळा, महाविद्यालय आणि विविध स्तरांवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच आषाढ महिन्यामध्ये शेत शिवारात शेतकरी पेरणी आणि लावणीचे काम करतो आणि आपल्या शेतात नव्याने येणाऱ्या आषाढ पालवीची पूजा करतो. या निमित्ताने वेगवेगळ्या रान देवदेवतांची पूजा अर्चना करून येणाऱ्या पावसाळ्यात सुख समृद्धीचे दान मागितल्या जाते. मग येतो श्रावण महिना. भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र असलेल्या श्रावण महिना म्हणजे रोज

0: सण. श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला नागदेवतेची पूजा करून शेतकरी मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येऊन आपल्या माहेरात भुलईचे गाणे गातात, झाडाला झोके बांधून ते खेळतात. याच श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची विशेष उपासना केली जाते. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून आणि पूजा करून सोमवारचे उपवास केले जातात. महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंग आणि महादेवाची ठिकठिकाणी असलेली मंदिरे भक्तांनी फुलून जातात. त्यानंतर येते ती नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी कोळी बांधव मोठ्या उत्साहाने नाच गाणी गात समुद्राला सुवर्ण नारळ अर्पण करतात. तसेच महाराष्ट्रात घरोघरी बहीण भावाला राखी बांधते आणि आपल्या रक्षणाची ग्वाही घेते. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा एक उत्सव असतो. याच महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दहीहंडी हा कार्यक्रम साजरा केला जातो. पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमधून दहीहंडी पथके इमले रचून दहीहंडी फोडतात. त्यानंतर येतो बैलपोळा. श्रावण महिन्याच्या शेवटी आलेल्या अमावस्येला इथला शेतकरी मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करतो. पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाला भरवून त्याची पूजा व लग्न सोहळा साजरा करतो. बैल या मुक्या प्राण्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यानंतर गणेश उत्सव हा सण सुद्धा महाराष्ट्राच्या घरोघरी साजरा केला जातो. महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणारा हा एक मोठा उत्सव आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात निसर्गाशी नाते जोडणारे हे सण उत्सव साजरे केले जातात. पाऊस, पीक पाणी, प्राणी, पक्षी, कीटक यांच्याशी नाते जोडणारे हे सण उत्सव माणसाच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देतात. म्हणून शेवटी एक म्हणता येईल, सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरे करूया आणि महाराष्ट्राची महान संस्कृती जपूया. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमाअंतर्गत पावसाळ्यातील सण उत्सव याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव अंधळे. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: पावसाळ्यातील सण उत्सव याबद्दलची माहिती आपण ऐकली परिसर या कार्यक्रमात.
3: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 6:55 झाले आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. सुरुवातीला ऐकूयात आपला आजचा सुविचार. आजचा सुविचार. फुलासमान कोमल देवापरी सुनिर्मळ विनम्र या तृणासमान सदैव हो मती मम.

श्रोतो, आज दिनांक 13 जुलै 2026, वार सोमवार. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. बाजी प्रभू देशपांडे व शिवा काशी काशीद यांचा आज स्मृतिदिन. 1660 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच आद्य मराठी शब्दकोशकार जेम्स टी मोलवर्थ यांचा आज स्मृतिदिन. 1872 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर शास्त्रीय संगीत गायिका केसरबाई केरकर यांचा जन्मदिन. 1892 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्याचबरोबर ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पंडित के जी गिडे यांचाही आज स्मृतिदिन. 1994 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. तसे हे होते आजचे दिनविशेष. आता ऐकत काही जाहिरात संदेश.

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर पूर्णा रोड नांदेड.
0: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
4: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
5: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत.
6: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री.
5: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट. यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता.
6: संपर्क टायटन आय प्लस, कला मंदिर, नांदेड. नियम आणि अटी लागू.
7: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
8: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
7: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
8: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-800-72.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM बँड 101.1 MHz. आता सकाळची 7 वाजली आहेत. ऐकूयात देशभक्तीपर गीत. आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची ही देशभक्तीपर रचना आणि संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
1: टँजेरीन, खूप गोड असत, तोडू नकोस हा। फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा, आता करतो।
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका।
1: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी।
1: थँक्स गप्पू, वाचवलंस, हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ।
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा।

श्रोते आतापन्न महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये मजरूह सुलतानपुरी यांची देशभक्तीपर रचना ऐकलीत. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. या गीताबरोबरच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 7:08 होत आहेत. ठीक 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: Daddy?
1: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली. कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
2: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलांचं बांधकाम पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, लोकसभा अध्यक्षांचं प्रतिपादन. पिंपरी चिंचवड इथं कचरा डेपोत एकूण 9 जणांचा मृत्यू, बचाव कार्य थांबलं. आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून 5,500 विशेष बस सोडण्यात येणार. आणि लॉर्ड्स क्रिकेट कसोटी सामन्यावर भारतीय महिलांची मजबूत पकड. आता सविस्तर बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर इथून महारेलद्वारे विकसित नागपूर, सांगली, सातारा, नाशिक, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यातल्या 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. विक्रमी वेळेत आणि उत्कृष्ट दर्जा राखून ही सर्व कामं पूर्ण केल्याबद्दल त्यांनी महारेलचं अभिनंदन केलं. पुढील 3 वर्षात हे सर्व पूल उभारण्याचं आश्वासन महारेलनं दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले,
4: आपल्या देशामध्ये दरवर्षी रेल्वे फाटकाच्या मुळे 21,000 लोकांचा मृत्यू होतो आणि म्हणूनच आपण हा निर्णय केला की किमान महाराष्ट्र तरी रेल्वे फाटक मुक्त झाला पाहिजे. उड्डाण पूल बनवण्याकरता महारेलच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय केला की राज्य सरकार कर्ज घेईल आणि हे सगळे उड्डाण पूल आम्ही पूर्ण करू, जेणेकरून

0: महाराष्ट्रामध्ये एकही रेल्वे फाटक वाचू नये, सगळीकडे रेल्वे फाटक मुक्त अशा प्रकारचं महाराष्ट्राचं चित्र आपल्याला तयार करायचंय.
1: या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल तसंच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी महारेलकडून सुरू असलेली पायाभूत सुविधा विकासाची कामं वेगानं आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण होत असल्याचं सांगितलं. दरम्यान नागपूर इथं महापालिकेतर्फे महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पाचं भूमिपूजन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. सफाई कर्मचाऱ्यांसह राज्यातल्या प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. महानगरांच्या वाढत्या गरजा व आव्हानं लक्षात घेता लवकरच लाडपागे समितीच्या शिफारशींनुसार सुमारे 500 लोकांना नियुक्तीचे आदेश दिले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गुणवत्तापूर्ण

0: ते यावेळी म्हणाले। महानगरांच्या वाढत्या गरजा व आव्हानं लक्षात घेता लवकरच लाडपागे समितीच्या शिफारशींनुसार सुमारे 500 लोकांना नियुक्तीचे आदेश दिले जात असल्याचं त्यांनी सांगितलं। गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे। नाशिक इथं काल अशोका हेल्थ सिटी तसंच अशोका महिला आणि बालरुग्णालयाचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते। केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं आरोग्य जपण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात, त्याचा लाभ नागरिकांना होत असल्याचं बिर्ला म्हणाले। निरोगी आणि रोगमुक्त आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकानं योगासनं आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते। पिंपरी चिंचवडमधल्या मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 9 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर तिथं सुरू बचाव कार्य काल थांबवण्यात आलं। गेल्या 8 तारखेला दुपारी 1:30 सुमारास इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून ही दुर्घटना घडली होती। मृतांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका व्यक्तीचा समावेश आहे। मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्रत्येकी 10 लाख रुपये मदतनिधी देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले। कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांचं काल निधन झालं। ते 74 वर्षांचे होते। शेख हमद यांनी 18 वर्ष कतारचं नेतृत्व केलं आणि 2013 स्वेच्छेने आपल्या मुलाकडे सत्ता हस्तांतरित केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हमद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत ते भारताचे खरे मित्र असल्याचं सांगितलं। त्यांच्या निधनाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी भारत सरकारनं आज 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे।
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
0: आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून 5,500 विशेष बसेस सोडणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। आषाढी यात्रा नियोजनासाठी पंढरपूर इथल्या चंद्रभागा बस स्थानकात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते। राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना तिकीट दरात 50% सवलत दिली जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाला काल पुणे जिल्ह्यात उरळी कांचन इथं सुरुवात झाली। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते डिजिटल जनजागृती चित्ररथाचं उद्घाटन करण्यात आलं। महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तसंच वारीदरम्यान उपलब्ध आरोग्य तपासणी, हिरकणी कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र आणि इतर सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करावा असं आवाहन तटकरे यांनी केलं। या उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सुरक्षा हक्क आणि शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकातून 4,000 सायकल्सची दिंडी काल पंढरपुरात पोहोचली। त्यानिमित्त पंढरपुरात सायकल संमेलन पार पडलं। यावेळी सायकलस्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगर प्रदक्षिणा केली। भारतीय क्रीडा प्राधिकरणचे संचालक पांडुरंग साठे आणि आषाढी पंढरपूर सायकल वारी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन केलं। फिट इंडिया राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत या दिंडीमध्ये सायकलसारख्या व्यायामाचं महत्व पटवून देण्यात आलं। दरम्यान राज्यभरातून निघालेल्या पालख्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेनं आगेकूच करत आहेत। वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरानं आणि भक्तिमय वातावरणानं वारीचा उत्साह अधिक वाढला आहे। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा काल सासवड इथं मुक्काम होता। माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविक आणि वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी काल यवत मुक्कामी होती। श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल अहिल्यानगर इथं दाखल झाली। बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेतर्फे यावेळी वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं। पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी काल रायमोह इथं मुक्कामी होती।

0: कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 सहभागी पाचही भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकं जिंकली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश बेंडाळे आणि नवी दिल्लीचा रुषित गर्ग, अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. 85 देशातल्या 381 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. देशनिहाय पदक तालिकेत भारतीय संघ चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम स्थानावर राहिला. भारतानं आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 5 सुवर्णपदकं जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. महिला क्रिकेटमध्ये लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आपला दुसरा डाव 7 बाद 341 धावांवर घोषित केला. काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या 6 बाद 130 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या डावात भारताकडून यास्तिका भाटिया हिनं 113 धावा केल्या, तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 2 खेळाडू बाद केले. भारताकडे सध्या 327 धावांची आघाडी आहे. बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात सिरसाळा इथं जलसंधारण, वृक्ष संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जलवृक्ष समृद्धी अभियानाचा प्रारंभ झाला. या उपक्रमात जिल्हा प्रशासन आणि ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून विविध कामं हाती घेण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नदी पुनरुज्जीवन तसंच तलावांच्या खोलीकरणाच्या कामांमुळे भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल असं यानिमित्त म्हटलं आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाला गती देण्यासाठी लातूर इथं नगरसेवक प्रवीण कस्तुरे यांच्या पुढाकारातून जनजागरण रथ तयार करण्यात आला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष अजित पाटील कभेकर यांच्या हस्ते या रथाचं उद्घाटन झालं. हा रथ विविध विभागांमध्ये फिरून मतदार यादी पुनरीक्षण, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि मतदार नोंदणीचं महत्व याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहे. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी अपेक्षित असून मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम पूर्ण करणार मुख्यमंत्र्यांची माहिती. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या पाहिजे लोकसभा अध्यक्षांचं प्रतिपादन. आणि आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून 5,500 विशेष बस सोडण्यात येणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर. श्रोते, आता सकाळची 7:21 झाली आहेत. ग्राहक केंद्रित कार्यक्रमाऐकूयात. श्री गंगा हॉस्पिटल.
2: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर ब्रॉट टू यू बाय श्री गंगा हॉस्पिटल.
3: आयुष्य कधी कोणत्या वळणावर थांबेल हे कोणालाच माहित नसतं. अशोकच्या आयुष्यातही असंच एक वळण आलं. नेहमीप्रमाणे तो सकाळी कामासाठी घराबाहेर पडला, पण काही क्षणातच एका भीषण अपघाताने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. अपघातानंतर त्याचे दोन्ही हातपाय पूर्णपणे निश्चल झाले होते. घरच्यांनी त्याला तातडीने जवळच्या प्रायमरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. MRI केल्यानंतर परिस्थितीची खरी गंभीरता समोर आली. त्याच्या मणक्यातील C5 आणि C6 मधील डिस्क सरकली होती, त्यामुळे मज्जातंतूंवर तीव्र दबाव आला होता आणि त्याच्या दोन्ही हातापायांची ताकद पूर्णपणे गेली होती. त्यामुळे पुढील उपचारांसाठी अशोकला तातडीने श्री गंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे ब्रेन आणि स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी त्याची तपासणी केली. रिपोर्ट पाहिल्यानंतर परिस्थितीची गंभीरता त्यांच्या लक्षात आली. ही अत्यंत क्रिटिकल अवस्था होती. जास्त वेळ गेल्यास हातपाय कायमचे निकामी होण्याचा धोका होता. घरच्यांच्या मनात एकच भीती होती, अशोक पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल का. पण डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी वेळ न दवडता तातडीने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी सकाळी सर्जरीला सुरुवात झाली. ही सर्जरी अत्याधुनिक एंडोस्कोपिक टेक्नॉलॉजी म्हणजेच दुर्बिणीच्या सहाय्याने करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे मज्जातंतूंवरील दबाव अचूकपणे दूर करण्यात आला. काही तासांच्या

0: च्या अथक प्रयत्नानंतर सर्जरी सक्सेसफुल झाली, पण सर्जरी नंतरचे पुढचे काही दिवस अशोक आणि त्याच्या घरच्यांसाठी महत्वाचे होते. योग्य ट्रीटमेंट आणि एक्सपर्ट केअर मुळे पाचव्याच दिवशी अशोक स्वतःच्या पायांवर उभा राहिला. हळूहळू तो चालू लागला, हातापायांची ताकद परत येऊ लागली आणि त्यांच्या दैनंदिन हालचाली पुन्हा नॉर्मल होऊ लागल्या. एका अपघाताने थांबलेलं आयुष्य, योग्य वेळी झालेलं निदान, पण डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांचे कुशल उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे पुन्हा नव्याने सुरू झालं.
1: मेंदू व मणक्याच्या जटिल शस्त्रक्रियांवर अत्याधुनिक एंडोस्कोपिक तंत्रज्ञानाद्वारे मिळवा खात्रीशीर उपचार. श्री गंगा हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड.
2: श्रोते, आता आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. श्री गंगा हॉस्पिटल, आकाशवाणी, नांदेड केंद्रावरून.

श्रोते, आता सकाळची 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मी दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर.

0: नमस्कार सर. दिल खुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच आहे,
0: पण
1: तसं नाहीये. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कप मध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत. समाज म्हणून म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत, कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशन होईल, पण ते जे ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाहीये. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
0: तिचा मानसिक विकासही होतो.
1: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काय पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
0: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
1: अगदी अगदी आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
0: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
1: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
0: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ऍप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी एक छेद गेलेला आहे. AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
1: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ऍग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं, जगभरातनं लोक आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ऍप तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ऍडवायझरीज दिल्या जातात.

0: त्यावेळचे जे सचिव सर होते रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकर्णीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे, अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे एआयचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसर येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबू शकता, कारण तुम्हाला एआय मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ऍडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होत आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे एआयचे ऍप्लिकेशन अनंत आहेत आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या एक दोन वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर, खरं तर इतक्या अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहात, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या शिकताना किंवा ते शिकल्यावर त्याचा जो फायदा होत असेल त्याने खरंच म्हणजे एक वेगळी दिशा त्यांना मिळत आहे शेती करण्याची. आणि मुळात जेव्हा आपल्याला फायदा दिसतो किंवा त्याचा रिझल्ट दिसतो तो खूप महत्वाचा असतो. पण सर, यावर्षी आपण म्हणतो की अल निनोमुळे पावसाची शक्यता जरा कमी आहे, मग अशा वेळेला त्यांनी कुठल्या उपाययोजना करणं फार गरजेचं आहे किंवा काय केलं पाहिजे?
0: एल निनो हे खूप मोठं संकट आहे, त्याचा एक प्रकारे दुष्परिणाम आपण म्हणजे ऑलरेडी आपण पाहत आहोत की पाऊस खूप उशिरा झाला. म्हणजे आता जुलै महिना सुरू झाला आणि तरी पेरण्या म्हणजे भात शेतीच्या जर सोडल्या तर महाराष्ट्रात हार्डली 10% सुद्धा झाले असतील की काय, मला एक्झॅक्ट आकडेवारी नाही माहिती, पण खूप कमी प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे पेरण्या जवळजवळ महिन्याभराने आपण म्हणू शकतो की ऑलरेडी उशीर झालाय. आणि पाऊस जरी आता पडला तरी त्यानंतर पावसामध्ये खंड पडणार साधारणपणे आपल्याला, म्हणजे आणि तो खंड कधी पडणार हेही आपल्याला नक्की माहीत नाही, पण तो पडणार याची दाट शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या कारणामुळे निश्चित त्याचा शेतीवर खूप भयंकर परिणाम पडणार आहे किंवा पडतो आहे. आणि मी म्हणेन की फक्त शेतीवर नव्हे तर एकंदर शहरी आणि ग्रामीण जीवनावरती प्रचंड परिणाम त्याचा दुष्परिणाम पडणार आहे. आता कितपत होईल हे आपण सांगू शकत नाही, कारण जोपर्यंत पावसाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पूर्ण चित्र हे आपल्या समोर नाहीये. तर आव्हानात्मक वर्ष आहे, या आव्हानांना तोंड देण्यासाठी मी म्हणेन की गट शेती हा एक महत्वाचं माध्यम आहे. त्यातनं सुटका होईल का? तर नाही, पण काही प्रमाणात आपण त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतो का? तर होय. तर शेतीतल्या काही अशा पद्धती आहेत, प्रॅक्टिसेस आहेत की ज्याच्यामुळे आपण पाणी बऱ्यापैकी वाचवू शकतो की पाण्याची गरज आपण कमी करू शकतो. तर एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक उदाहरण आहे म्हणजे बीबीएफवर पेरणी करणे, एकतर बीबीएफ किंवा सरीवरंबा. याच्यामुळे काय होतं की अतिवृष्टी जरी झाली तरी पाणी सऱ्यातनं निघून जातं, आणि अतिवृष्टी नाहीये दुष्काळ जरी असला तरी पाण्याच्या बाबतीत कमी ताण पडतो आपल्या पिकावर बेडवरती त्याची शेती केली असल्यामुळे. तर असे अनेक लहान मोठे प्रॅक्टिसेस आहेत की जे आपण आपल्या शेतीशाळामार्फत व्हिडिओ एसओपी कॉल मार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवत असतो.
1: ओके, पण म्हणजे त्यातूनही मार्ग काही ना काहीतरी काढणं गरजेचं आहे.
0: हो, निश्चितच. म्हणजे आपण त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत, म्हणजे एक म्हणजे तुम्ही कोणतं पीक घेता, की दीर्घ पिरियडचं पीक जर तुम्ही घेतलं तर निश्चितच त्याला अधिक पाणी तुम्हाला लागणार आहे. 6 महिन्यांसाठी काही पिकं असतात, ती मोसमी पिकं तुम्ही घ्यावीत का ते शेतकऱ्यांनी आपला विवेक वापरून ते ठरवावं. कारण कमी अवधीची सुद्धा पिकं आहेत, तर ती कमी अवधीची पिकं घेतली तर ते बेटर आहे का, हे एक सुचवत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा ताण अधिक सहन करणारे वाणही असतात, किंवा एखाद्या पिकामध्ये सुद्धा कमी कालावधीचे वाण असतात. उदाहरणार्थ सोयाबीन हे जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खरीफाचं पीक आहे, त्याच्यामध्ये काही वाण आहेत की जे 120 दिवसात येतात, पण काही वाण अशी आहेत की जे 100 दिवसात येतात. तर कमी पावसाच्या वर्षामध्ये मग ते 100 दिवसाचे वाण आपण घ्यावेत की नाही हे शेतकऱ्यांनी विचार करावा. तर असे सगळे लहान मोठे पर्याय आपण शेतकऱ्यांसमोर सतत आपण मांडत
1: असतो. सर, आता तुम्ही सांगितलं

0: सुटका होईल का एलनिनोज तर नाही, पण आपण काही प्रमाणात कमी करू शकतो का? तर निश्चित आपण कमी करू शकतो,
1: नक्कीच त्याच्यामध्येही अजून काही प्रयोग करून आपण त्याला तोंड देऊ शकतो.
2: सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती, याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर पूर्णा रोड नांदेड.
0: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल SP ऑफिस समोर वजिराबाद नांदेड.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकल्यात लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये पी सावळाराम यांची गीतरचना आणि संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधार हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत.
2: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री.
1: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट. यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता.
2: संपर्क टायटन आय प्लस कला मंदिर नांदेड. नियम आणि अटी लागू.
3: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
4: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
3: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी.

0: आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली।
1: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड। मोबाईल नंबर 825 872।

श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकल्यात महेंद्र कपूर यांच्या स्वरात सुरेश भट यांची गीतरचना. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 8:15 झाले आहेत. ऐकूयात सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये सुरेश भट यांची गीतरचना आणि संगीत आहे रवी दाते यांचं.

0: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
1: टँजेरीन, खूप गोड असत, तोडू नकोस हा। फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा, आता करतो।
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका।
1: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी।
1: थँक्स गप्पू, वाचवलंस, हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ।
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा।
3: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मनक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार।
4: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड।
3: मोबाईल 94-23-13-87-89।
5: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा, आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर पूर्णा रोड नांदेड।
3: मूळव्यात भगंदर फिशर वर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
6: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन। संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड।
7: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधे

0: रोगराईमुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत.
2: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री.
1: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट. यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता.
2: संपर्क टायटन आय प्लस कला मंदिर नांदेड. नियम आणि अटी लागू.
3: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
4: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
3: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
4: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 800 25 800 72.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं सुधीर फडके यांच्या स्वरात देशपांडे यांची गीतरचना. संगीत होतं राम फाटक यांचं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता सकाळची 8:30 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित होईल आणि त्यानंतर 8:40 आषाढी एकादशी पालखी सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रम पायीवारी पंढरीची हा प्रसारित होईल. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करून युरोपबरोबरची भारताची आर्थिक भागीदारी अधिक बळकट करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात गोयल स्पेनला भेट देणार आहेत. स्पेन चेंबर ऑफ कॉमर्स आणि ICEX स्पेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट यांच्यासोबत एका व्यावसायिक गोलमेज परिषदेत ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या अर्थात इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय तपासनीस गुन्हे तपास स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातील कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्याच्या ठिकाणाचं व्यवस्थापन, भारतातील पहिल्या उत्कृष्टता केंद्रांचं अनावरण आणि आशियातील पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते करण्यात येईल. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात झाली आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या या उपक्रमात जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठीची नोंदणी आजपासून माय भारत या पोर्टलवर सुरू होईल. जिल्हास्तरीय स्पर्धा 24-27 जुलै दरम्यान होणार आहेत. यातील विजेते पुढे राज्यपातळीवर सहभागी होतील.

या स्पर्धांची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान 12-13 ऑगस्टला होणार आहे. नृत्य, संगीत, रील्स आणि लघुपट, नुक्कड नाटक आदी 5 विभागात या स्पर्धा होतील. काल देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेअंतर्गत गांधीनगरमध्ये 1.25 कोटी अधिक रोपं लावण्यात आली. उत्तर प्रदेशात एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत काल एकाच दिवसात 35.27 कोटी रोपं लावून पर्यावरण संवर्धनात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. ही संख्या सरकारच्या 35 कोटींच्या उद्दिष्टापेक्षा 27,89,000 अधिक आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं गगनयान क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित उतरण्याच्या दृष्टीनं या तिन्ही चाचण्या महत्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देश परदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिक त्यांच्या कल्पना आणि सूचना नरेंद्र मोदी अॅप किंवा माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातून 24 तारखेपर्यंत पाठवू शकतात. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणविरुद्ध पुन्हा एकदा लष्करी हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझची समुद्रधुनी ओलांडणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करणं हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचं US सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आखातात अगोदरच तणाव वाढलेला असताना पुन्हा नव्यानं हे हल्ले झाले आहेत. दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंतोनिओ गुटेरस यांनी इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेल्या या लष्करी संघर्षाचे गंभीर स्वरूपाचे प्रादेशिक आणि जागतिक परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून 1 कर्मचारी बेपत्ता आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली आहे. या भागात शांतता आणि स्थिरता परत यावी यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. येमेनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू करण्यात आलेल्या अधिसूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल मागे घेतल्या. येमेनमधील गृहयुद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. केवळ आवश्यक असेल तरच येमेनला प्रवास करण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या कार्यक्रमामुळे गेल्या 10 वर्षात सुमारे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली असून शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. व्हिएतनाममधील फुकवॉक बेटाजवळ झालेल्या पर्यटकांच्या बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 भारतीयांचे मृतदेह हो ची मिन शहरात काल आणण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मृतदेह भारतात आणले जातील असं व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. मृतांमध्ये 10 जण तामिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळचे होते. कोलंबियातील बुकारामंगा इथं नुकत्याच झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाले, नवी दिल्लीचा ऋषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं रशिया

0: अमेरिका, चीन, कझकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरनं जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3, 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. फिफा विश्वचषक स्पर्धेचे सर्व उपांत्यपूर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात बुधवारी 15 तारखेला खेळला जाईल. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यस्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. पुढील 2 ते 3 दिवसात ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. तर पुढील 4 ते 5 दिवसात पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय मराठी

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम पायी वारी पंढरीची.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. कार्यक्रमासाठी निवेदन केलं आहे विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे आरती गाढवे यांचं. सादर करते गौरव शिंपी आणि धीरज केदारी.

रामकृष्ण हरी। श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातील प्रत्येक टप्पा वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता, सेवा आणि शिस्तीचा अनुभव देणारा असतो। लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष, हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढील मुक्कामाकडे वाटचाल करत असते। त्यापैकी लोणी काळभोर ते यवत हा टप्पा विशेष महत्वाचा मानला जातो। ग्रामीण भागातून होणारा हा प्रवास वारकरी आणि ग्रामस्थ यांच्यातील आत्मीयतेचं सुंदर दर्शन घडवतो। आजच्या आकाशवाणी वृत्तांत मध्ये आपण अनुभवणार आहोत लोणी काळभोर ते यवत या प्रवासातील भक्तिमय वातावरण, वारकऱ्यांचा उत्साह, सेवा, शिस्त आणि वारीची समृद्ध परंपरा। श्रोते हो, पहाटेच्या मंगल वातावरणात टाळ मृदुंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात पालखी पुण्याहून पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होत।

0: पांडुरंग हरी या जयघोषांनी परिसर दुमदुमून जातो. भगव्या पताका वाऱ्यावर डोलत असतात आणि लाखो वारकरी एकाच लयीत एकाच भावनेनं विठुरायाच्या भेटीसाठी पुढे चालत असतात. लोणी काळभोर परिसरातून पुढे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ग्रामस्थ वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उभे होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फराळ, वैद्यकीय सेवा, विश्रांतीची सोय अशा विविध प्रकारच्या सेवांमधून समाजातील सेवाभावाचं दर्शन घडतं. वारकरी ही शिस्त, स्वच्छता आणि परस्पर सहकार्य यांचं उत्तम उदाहरण घालून देतात. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक एकात्मतेची आणि लोकसहभागाची चळवळ आहे हे या प्रवासातून प्रकर्षानं जाणवतं. या प्रवासादरम्यान पालखी कुंजीरवाडी फाटा, सोसायटी ग्राउंड उरळी कांचन, जावजी बुवाची वाडी या ठिकाणी विसावा घेत घेत यवतच्या दिशेनं मार्गक्रमण करत होती. श्रोते हो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं उरळी कांचन नगरीत आगमन होताच संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषानं दुमदुमून गेला. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक आणि ग्रामस्थांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत केलं. दर्शनासाठी आणि स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या विसाव्याच्या वेळी आकाशवाणी पुणेचे प्रसारण अधिकारी गौरव शिंपी यांनी प्रशासनाच्या विविध विभागामार्फत करण्यात आलेल्या सुविधांबाबत जाणून घेतलं.
1: भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची. मी डॉक्टर सागर नाशिककर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र उरळी कांचन. आमच्या उरळी कांचन गावामध्ये पालखीचा 2 तास विसावा असतो. वारकरी मंडळींना आणि ग्रामस्थांना आरोग्याच्या सर्व सेवा सुविधा आमच्याकडून 3 बूथच्या मार्फत पुरविल्या जातात. 2 अधिकारी आणि 52 कर्मचारी यांच्या मार्फत आम्ही आरोग्याच्या सेवा पुरवतो. तसंच पालखीमध्ये आलेल्या वारकरी भक्त मंडळींसाठी पाण्याची तहान भागवण्यासाठी जे टँकर्स असतात त्या टँकर्सच्या पाण्याची गुणवत्ता आम्ही तपासतो आणि जिथे आम्हाला ते चांगले वाटत नाही ते पाणी आम्ही शुद्ध करून घेतो. अशा प्रकारे आम्ही सर्व वारकऱ्यांना आरोग्याच्या आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी सेवा पुरवतो. वारकरी भक्त मंडळींमध्ये मुख्यतः सांध्यांचं दुखणं, पायाचं दुखणं यासाठी आम्ही त्यांना पेनकिलर जेल असेल किंवा पेनकिलर गोळ्या आणि जर त्यांना काही डिहायड्रेशन वगैरे त्रास झाला त्यासाठी क्षार संजीवनी तसंच इतर आनुषंगिक सर्व प्रकारचे औषधोपचार आम्ही करतो. आणि आमच्याकडे रुग्णवाहिका एक थांबून असते. जर कुठलेही गंभीर स्वरूपाचे रुग्ण आले तर खाजगी यांच्यामध्ये 10% बेड राखीव ठेवण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलेलं असतं आणि इतर ठिकाणी देखील आम्ही ते तत्काळ संदर्भित करतो.
2: माझे नाव कमल दिलीप कांचन. माझी अंगणवाडी पांढरस्तर मध्ये गारुडी वस्ती म्हणून ठिकाण आहे, तिथे माझी अंगणवाडी भरते. पण आता हिरकणी कक्ष म्हणजे आयसीडीच हे आहे ना, त्यामुळे आम्ही पूर्णपणे सगळं लक्ष देऊन करतो. 2 दिवस झाले आम्ही याच्यासाठी इथंच आहे, सगळी व्यवस्था केली, त्यामुळे कोणाची जशी गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने. यामध्ये इथे नाही का बाळकृष्ण कोपरा केलेला आहे, त्यामध्ये लाडू वगैरे असं मुलांना खायचं ठेवलेलं आहे आणि इथं मुलांसाठी खेळणी. आता ही लहान लहान मुलं येतात मग त्यांना खेळावंसं वाटतं, हे आपले फुगे मुलांना त्याच्याकडे पाहून आकर्षण वाटतं, त्यामुळे ते पण सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणजे काय खावं काय खाऊ नये हे पण फ्लेक्स वगैरे लावले. परत आम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा फॉर्म भरतो आम्ही, म्हणजे नाही का डिलिव्हरी झाल्यानंतर त्या महिलेला 5000 रुपये मिळतात, ते पण काय डॉक्युमेंट लागतात ते सगळं आम्ही इथं फ्लेक्सद्वारे सांगतो आणि करून पण घेतो आम्ही. आमचे जवळजवळ 13-13 फॉर्म, 14-14 फॉर्म झालेले.
0: यावेळी आम्ही काही वारकऱ्यांशी संवाद साधला. अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी पायी वारीचा आध्यात्मिक आनंद, विठ्ठल भक्तीची अनुभूती आणि वारी म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ असल्याच्या भावना आमच्या जवळ व्यक्त केल्या. ऐकूया.
3: रामकृष्ण हरी. मी दिलीप मोरे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विश्वस्त. जगद्गुरु तुकोबारांचा 141वा पालक आहे. आज उरळी कांचन येथे दुपारच्या मुक्कामाला येत आहे. त्याचबरोबर सोहळ्याचं वैशिष्ट्य माझे, या सोहळ्यामध्ये जवळजवळ 400 दिंड्या अधिकृत आहे, बऱ्याचशा दिंडा स्वयंभू आहे. या दिंड्यांना काही कमी पडलं त्या संस्थांमार्फत, इतर शासकीय प्रशासनामार्फत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत त्यांची योग्य प्रकारे दखल घेऊन पाणी, निवारा, सावली करत असतात. आणि एक मोठं जगातलं आश्चर्य आहे की एकही माणूस या टायमाला उपाशी राहत नाही किंवा उन्हाळा पावसाला कधी भेट नाही आणि त्याची वारी तो निरंतर करीत असतो. त्याला या वारीमध्ये विठ्ठलाला भेटायला जात असाल, पांडुरंग तुमच्या बरोबर असतो असं मनाभावेप्रमाणे तुम्ही वारी जर कराल तर तुम्हाला या

0: योग्य अपॉइंटमेंट रामकृष्ण अरे
1: मधुकर देवे आम्ही तुळजापूरचे वारीच्या निमित्तानं पंढरपूरला वारी चालली आहे. आम्ही आपलं दर्शनासाठी रोडला आलेलो आहे. 2 तास झालो उभा इथे. वारीमध्ये लय वारी वाढत, वारीमध्ये एवढा आनंद वाढत ना अहो सगळंच आहे इथं. अहो नुसतं वारीत उभारला तरी देव मिळ असं वाटत. एवढं समाधान आहे इथं, काही अडचण नाही.
2: माझं नाव श्रावणी सुदर्शन पवार. आपल्या मुळी गावांमध्ये पालखी येते, खूप छान प्रसन्न वाटतं वातावरण. सगळेजण मनोप्रमाणे देवाची पूजा करतात, सगळेजण दर्शन घेतात, खूप छान वाटतं.
3: श्रोते हो, वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी पायी यात्रा नाही, तर ती संतांच्या विचारांचा, नामस्मरणाचा आणि समाज प्रबोधनाचा अखंड प्रवाह आहे. आजच्या तरुण पिढीपर्यंतही या परंपरेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवणारे अनेक युवा कीर्तनकार या वारकरी परंपरेला नवी ऊर्जा देत आहेत. अशाच एका युवा कीर्तनकार श्रेयस कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊयात वारीचं अध्यात्म, तिचं सामाजिक महत्व आणि आजच्या काळातील तिची प्रेरणा.
4: रामकृष्ण हरी. वारी कशाला म्हणायचं वारी? जी जन्म मरणाते वारी, जी जन्म मरणापासून जीवाला मुक्त करते, तिचं नाव वारी. एक प्रकारचं कायिक तपच या वारीमध्ये साधतं. आजूबाजूला असलेली प्रतिकूल परिस्थिती, सोयी सुविधा असोत नसोत, पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून एका विवक्षित ध्येयाकडे आपण आपल्या जीवनाची मार्गक्रमणा कशी करत राहायची हे आपल्याला वारीतून शिकायला मिळतं. आणि वैशिष्ट्य याचं असं आहे की हे चालणं एकट्याचं नाहीये, ही सामूहिक उपासना आहे, ही सामुदायिक उपासना आहे आणि संतांच्या संगतीमध्ये केलेली उपासना आहे. खरं म्हणजे हा चमत्कारच म्हणायला पाहिजे, कारण या कोणालाही कोणीही निमंत्रण करत नाही, पण प्रत्येकाला एक भक्तीनं निर्माण होणारी ओढ असते. त्या भक्तीपोटी हजारो लोक या वारीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात. महाराज सांगतात, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. हे सगळं का? तर लागला टकळा पंढरीचा. जय जय राम कृष्ण हरी.
3: श्रोते हो, वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली आणि सामूहिक जबाबदारी. अनेक स्वयंसेवी संस्था अशा सेवांसाठी कार्यरत असतात. त्याच अनुषंगानं इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या वतीनं सायकल वापरा, आरोग्य उत्तम करा असा संदेश देण्यासाठी देहू ते पंढरपूर असं सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायकल वारीमधील सहभागी रामदास चौधरी यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधून या उपक्रमाविषयी अधिक जाणून घेतला.
5: नमस्कार. हे आता 10वं वर्ष आहे ॲथलेटिक सोसायटीचं पुणे देहू ते पंढरपूर सायकल वारी. मी तर फार उत्साही आहे. खरं तर हा एक आणि शक्तीचा संगम आहे असं मला वाटतं, कारण विठुरायाच्या दर्शनाची ओढ सर्वांना पंढरपूरकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे ती त्यांची भक्ती आणि स्वतःच्या पायातील ताकदीच्या जोरावर हे सायकल स्वार पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहेत, म्हणजेच ती त्यांची शक्ती. अशा अर्थाने भक्ती आणि शक्तीचा हा सुरेख संगम आहे असं मला वाटतं. आणि ही वारी आज आता स्वच्छ पर्यावरण आणि निरोगी आरोग्य त्याचा संदेश देत ही वारी पंढरपूर पर्यंत जाणार आहे. सुरेख असा संदेश ती जगाला देत आहेत, त्याबद्दल मीही फार उत्साही आहे या वारीबद्दल. आणि त्या सायकल स्वारांच्या तोंडावरचा उत्साह पहा, कारण त्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब हा निसर्गाची आणि त्यांच्या शरीराची भक्ती करणार आहे. या वारीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी 2500 जास्त सायकल स्वारांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. 300 जास्त महिला याच्यामध्ये सहभागी आहेत. तसेच 10 वर्षांच्या मुला मुलींपासून 80 वर्षांच्या आजोबापर्यंत लोक या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. ही पर्यावरणपूरक अशी वारी आहे, आरोग्याचा फिटनेसचा मंत्र देत चाललेली आहे. त्याच्यामुळं पर्यावरण स्वच्छ राहतं, पोल्युशन होत नाही, फ्युएलची बचत होते आणि आपलं स्वतःचं आरोग्य फिट राहतं.
3: श्रोते हो, वारीमध्ये वारकऱ्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आदर फाउंडेशनच्या वतीनं वारकरी वैद्यकीय सेवा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी आदर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वानंद पाटील यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम

0: अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधला.
1: नमस्कार, जय हरी विठ्ठल. आदर फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आज वारकरी आरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यात 3 ठिकाणी आपले 200+ डॉक्टर्स आणि मेडिकल स्टुडंट्स कार्यरत आहेत. वारकऱ्यांना बेसिक ओपीडी, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी आणि त्याचबरोबर आदर फाउंडेशनचा एक अनोखा उपक्रम म्हणजे आरोग्यविषयक जनजागृती. सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन असेल महिलांसाठी, मुखकर्करोग म्हणजेच ओरल कॅन्सर याबाबत जनजागृती, फिजिओथेरपी, अंगदुखी अशा अनेक बाबत आपण काम करत आहोत. आपण बघू शकतो आता आपले जे वारकरी आहेत, माऊली आहेत, यांना वारकरी आरोग्य सेवा शिबिरात आपले सगळे डॉक्टर सेवा देत आहेत. आपले वर्षभर अनेक उपक्रम सुरू असतात. संजीवनी बेसिक लाईफ सपोर्ट असेल, अनेक ग्रामीण भागात जाऊन आरोग्यविषयक काम असेल, असे आम्ही सगळे करत आहोत. मी स्वानंद पाटील, अध्यक्ष आदर फाउंडेशन, किंवा सर्वांचा ऋणी आहे. असाच तुम्ही सगळे आशीर्वाद आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.
0: श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही, तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. वारीत सहभागी होणाऱ्या युवकांसाठी, उद्योजकांसाठी ज्ञानेश्वरीची जीवनमूल्य प्राध्यापक हेमंत भागवत यांनी मांडली, ती या शब्दात.
2: नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका महान ग्रंथाविषयी संवाद साधणार आहोत जो केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही, तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. हा ग्रंथ म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी. आज जगभरातील व्यवस्थापन शास्त्रात नेतृत्व, नवकल्पना, ग्राहक केंद्रितता, भावनिक बुद्धिमत्ता, नैतिक व्यवसाय आणि शाश्वत विकास यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. अनेक उद्योजक जागतिक व्यवस्थापन संस्थांकडून प्रेरणा घेतात, परंतु या सर्व तत्वांचे मूळ आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत शेकडो वर्षापूर्वी सापडते. संत ज्ञानेश्वरांनी जी जीवनमूल्य अत्यंत सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत मांडली, पहिले तत्व निष्काम कर्मयोग. उद्योजकांना आपल्या कामावर प्रेम केलं पाहिजे, केवळ नफ्यावर नाही. जो गुणवत्तेवर भर देतो, ग्राहकांचा विश्वास जिंकतो आणि सातत्यानं प्रयत्न करत राहतो, त्याच्याकडे यश आपोआप चालत येतो. पैसा हा यशाचा परिणाम असतो, परंतु विश्वास हा यशाचा पाया असतो. दुसरे तत्व ज्ञान सर्वांसाठी. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं ज्ञान संस्कृत मधून मराठीत आणून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं. हा त्या काळातील सर्वात मोठा सामाजिक नवोपक्रम होता. आजच्या उद्योजकांसाठीही हा एक मोठा धडा आहे. उत्पादन कितीही उत्कृष्ट असलं तरी ते ग्राहकाला सहज समजलं नाही तर त्याचा उपयोग नाही. साधेपणातच मोठी ताकद असते. तत्व तिसरे नम्रता. व्यवसाय वाढला की अहंकार वाढण्याची शक्यता असते, पण खऱ्या नेत्यातोच जो सतत शिकतो, ऐकतो आणि स्वतःला सुधारत राहतो. ग्राहक, कर्मचारी आणि सहकारी यांच्या मताचा आदर करणारा उद्योजकच दीर्घकाळ यशस्वी राहतो. तत्व चौथे, धर्म म्हणजे व्यवसायातील नैतिकता. धर्म म्हणजे केवळ पूजा किंवा कर्मकांड नव्हे. धर्म म्हणजे सत्य, न्याय, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी. योग्य किंमत, दर्जेदार उत्पादन, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचा विश्वास यावर उभा राहिलेला व्यवसायच खऱ्या अर्थानं टिकाऊ ठरतो. जाहिराती ब्रँडची ओळख निर्माण करू शकतात, पण विश्वास निर्माण करतो तो फक्त प्रामाणिक. मित्रांनो, ज्ञानेश्वरी आपल्याला केवळ व्यवसाय करण्याची पद्धत शिकवत नाही, ती व्यवसाय करणारा सुसंस्कृत, संवेदनशील, नैतिक आणि दूरदृष्टी असलेला माणूस घडवतो.
0: श्रोते हो, यांच्या सोबतच प्रशासन आणि स्थानिक नागरिक, स्वच्छता, आरोग्यसेवा, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीतही शिस्तबद्ध व्यवस्थापन हे वारीचं वेगळेपण ठरतं. श्रोते हो, यवत हा पालखी सोहळ्यातील महत्वाचा मुक्काम. दिवसभराचा प्रवास पूर्ण करून पालखी यवत इथं पोहोचली. वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, दिंड्यांचं नियोजन, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि सामूहिक नामस्मरण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारावून गेला. सायंकाळी विविध दिंड्यांमधील अभंग, भारुड आणि कीर्तनांचे अनेक कार्यक्रम रंगले होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून समाजाला समतेचा, सत्याचा, प्रामाणिकपणाचा आणि सदाचाराचा संदेश दिला जात होता. इथं श्रीमंत, गरीब, जात पात

भाषा किंवा प्रदेश याचा कोणताही भेद राहिला नव्हता. प्रत्येकजण वारकरी म्हणून एकाच भावनेनं विठ्ठलाच्या नामात तल्लीन झाला होता. श्रोते हो, लोणी काळभोर ते यवत हा प्रवास म्हणजे केवळ पालखीचा मार्ग नाही, तर तो भक्तीचा, संस्कारांचा आणि मानवतेचा प्रवास आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून दिलेला संदेश आजही प्रत्येक पावलावर अनुभवायला मिळतो. म्हणून वारी ही केवळ परंपरा नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य ठेवाय. विठ्ठल नामाचा गजर, वारकऱ्यांचा उत्साह आणि सेवाभावाची परंपरा हीच या प्रवासाची खरी ओळख आहे. याच भक्तिभावासह आजच्या आकाशवाणी वृत्तांत मधून आम्ही आपला निरोप घेतो. तोपर्यंत नमस्कार आणि रामकृष्ण हरी.

0: आई वारी पंढरीची या कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी निवेदन केलं होतं विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं आरती गाढवे यांचं. सादरकर्ते होते गौरव शिंपी आणि धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: पायी वारी पंढरीची या कार्यक्रमांतर्गत श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकला. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोताओं नमस्कार। उजाले उनकी यादों के
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण। श्रोतेहो, आता सकाळचे 10 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन। गीतगुंजन या कार्यक्रमात मी वर्षा खानजोडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात आराम हाराम है या चित्रपटातील सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना। संगीतबद्ध केला आहे सुधीर फडके यांनी।

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात जगाच्या पाठीवर या चित्रपटातील सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये गदी माडगुळकर यांची गीतरचना आणि संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी. तर ऐकूयात जगाच्या पाठीवर या चित्रपटातील हे गीत.

श्रोतो कार्यक्रमात आता ऐकूयात कन्यादान या चित्रपटातील हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळाराम यांची गीतरचना आणि संगीतबद्ध केले आहे वसंत प्रभू यांनी. तर ऐकूयात कन्यादान या चित्रपटातील हे गीत.

श्रोतो आता ऐकूयात. लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरामध्ये योगेश यांची गीतरचना, संगीतबद्ध केला आहे आनंद घन यांनी.

श्रोतो कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आणि संगीतबद्ध केलं आहे राम कदम यांनी.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं साधी माणसं या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आणि संगीतबद्ध केलं होतं आनंद घने यांनी. या गीताबरोबरच गीतगुंजन हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 10:32 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. लेखक आहेत आशा बगे आणि अभिवाचक आहेत जयश्री पुराणिक. भाग 33 भाग 33

0: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन। अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी। ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन।
1: मैथिलीचा रिझल्ट लागला। नुसता क्लासच मिळाला नाही तर इंग्रजी लिटरेचरमध्ये विद्यापीठात सर्वात जास्त मार्क, संस्कृतमध्ये डीटी। मार्कलिस्ट घेऊन ती क्षणभर उभीच राहिली। खूप आनंद होता होता सांडून जावा, एकदमच कमी व्हावा तसंच झालं। कीर्ती, मिलिंद, चेतन ते सगळे दिवस आठवले। हे यश आता यश वाटेना। त्याची झळाळी जणू ओसरली होती। ती डॉक्टर मित्रांकडे गेली, त्यांना मार्कलिस्ट दाखवली आणि नुसती बसून राहिली। काय घेतेस? प्रणिता बाहेर गेली आहे। अंजू ही मला वाटतं, मित्रा सर म्हणाले। मला काही नको, ती म्हणाली। प्रणिता, बायकोचं त्यांनी घेतलेलं नाव, उच्चाराच्या त्याच विशिष्ट लकबीनं। तिला एकदम मिलिंदची आठवणच झाली। तो म्हणाला होता की बायकोला हाक मारायची सराईंची ही स्टाईल शिकली पाहिजे म्हणून। डॉक्टर मित्रा उठले, त्यांनी आंबा समोर केला, म्हणाले, तूच कापून घे। खरंच नको काही, मैथिली म्हणाली। मग त्यांच्या काहीतरी लक्षात आलं। एकटीच आलीस? त्यांनी विचारलं। हो। मग दोघं जेवायला या एकदा, सेलिब्रेशन। मिलिंद अमेरिकेला गेला आहे। अरे, माहीत नव्हतं। मग त्यांच्या

पासून लपवायचं नाही म्हणून तिनं सगळं सांगून टाकलं. ते सगळं संपलं सर. संपलं? ते गोंधळले. पण ते अजूनही काही म्हणत होते, पण मैथिलीच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि थांबले. मग तिच्याजवळ गेले, तिला थोपटत म्हणाले, त्यानं काय गमावलं आहे हे त्याला कधी कळणारच नाही.

रविवारी सकाळी 10:30-11 मैथिली चेतनकडे गेली, त्याच्या मित्राच्या खोलीवर. ये, तो म्हणाला. तो नुकताच झोपेतून उठला असावा. इतक्या उशिरा उठलास? तिनं विचारलं. हो, रविवार मनवतोय. तुझा मित्र? तो डोंबिवलीला गेला, येईल रात्रीपर्यंत. मग ती ऐसपैस बसली. चहा करतो, तो म्हणाला. तिनं नाही म्हटलं नाही. मिलिंद पोचल्याचं कळलं ना? मैथिलीनं विचारलं. हो, ऑफिसमध्ये फोन होता त्याचा. त्याचं गाव सॉल्ट लेक सिटी फार सुंदर आहे म्हणे. अजून थंडी सुरू झाली नाही. ते ऑफिसचे 3-4 जण मिळूनच गेलेत. त्यांना एक अकोमोडेशनही मिळालं आहे. सगळ्यांनी मिळून एक कारही घेतली आहे. तुला पत्र पाठवणार आहे असं म्हणालाय. बोलता बोलता तो थांबला. ओंजळीत चेहरा लपून मैथिली गदगदत होती. मैथिली? चेतन उठला, तिच्याजवळ गेला, तिच्या चेहऱ्यावरचे हात काढले. तो ओला चेहरा आपल्या हातानं पुसला, तिला जवळ घेऊन थोपटलं.

मैथिली देवस्थळीबाईंकडे गेली. यावेळी दार बंद नव्हतं. ये, त्या म्हणाल्या. मी चांगली पास झाली आहे हे सांगायला आले. ये, ये ना. अगं मला वाटलंच होतं की परीक्षा झाली की तू येशीलच. खरं म्हणजे मी वाटच पाहिली थोडी. अरे मग निरोप द्यायचा, म्हणता म्हणता मैथिली थांबली. त्यावेळी निरोप मिळूनही आपण आलो असतो. अगं गोड कर ना काही मग, शिरा साजूक तुपातला, त्या म्हणाल्या. नको नको, गोड बीड नको, ती म्हणाली. अगं मला हवंच आहे, आजकाल फार गोड खावंसं वाटतं. आहे डायबिटीज पण म्हणून काय खायचंच नाही. तिनं मग शिरा केला, त्यांना दिला, स्वतःही थोडा घेतला. शिरा संपल्यावर ती म्हणाली, मी एका कंपनीत अप्लाय करतेय, तिथल्या मॅनेजिंग बॉडीवर दांडेकर आहेत, तुम्ही त्यांना सांगाल का? तसा मला काही एक्सपिरियन्स नाही पण मी प्रयत्न करीन मनापासून. करशील, नक्कीच करशील, तू फार चांगली मुलगी आहेस, तू तुझ्या हाताला यशही आहे. यश तिच्या हाताला? मला शिकायचं आहेच, MA करायचं आहे, पण आता आत्यावर भार नको वाटतो. मग नोकरी कशाला करतेस? माझ्याकडे ये तासभर, पूर्वीसारखी मी देईन ना पैसे. मैथिली हसली. नाही आलीस तरी देईन, किती हवेत? त्या वेगळंच वागत बोलत होत्या. तुम्ही दांडेकर साहेबांना फोन कराल प्लीज, हे डिटेल्स आहेत सगळे, इंटरव्ह्यूच्या आधीच फोन केलात तर. करीन ना फोन, तर करीनच ग, पण मैथिली हा माणूस भरवसा करावा असा नाही ग. खूप काही आउट ऑफ द वे जायचं नाही, माझी क्वालिफिकेशन्स आहेतच, फक्त तुमचा शब्द दांडेकरांना महत्वाचा म्हणून. नाही ग बाई, त्या माणसाच्या बाबतीत माझ्याच काय कुणाच्या शब्दाला किंमत नाही, पण मी फोन करीन, आजच करीन. थँक्स. मैथिली तुला एक सांगते, त्या म्हणाल्या. शंतनूच्या पाठीवर पुष्कळ दिवसांनी मला दिवस राहिले. शंतनू 12 वर्षांचा होता. मला खूप आनंद झाला आणि दांडेकरांनी आमच्या घरात पसरवलं की ते मूल त्यांचंच आहे. आमचे संबंध होते पण मला माहीत होतंच की ते मूल त्यांचं नाही.

0: मैथिली उठली. त्या दारापर्यंत आल्या आणि एकदम म्हणाल्या, मैथिली, एकदा तू सर्व पुस्तकं घेऊन गेली होतीस ना?
1: हो.
0: मी विसरले नाही ते. तशा आता माझ्या सगळ्या साड्या घेऊन जा. भारी भारी साड्या आहेत खूप. मी फारशा नेसत नाहीच. नको, मीही कुठं नेसते साड्या. आणि तशाही साड्या नकोतच बाई. का नको? मी होऊन देते ना. साड्या आणि पुस्तकं एक नाहीत बाई. पुस्तकं घेताना मला शर्मिंद वाटलं नाही, साड्या घेताना मात्र वाटेल.
2: श्रोतेहो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. अभिवाचन केलं जयश्री पुराणिक.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता ऐकूयात लोकसंगीत हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूयात केरवा डोंपल्ली आणि सहकार्यांनी गायलेली लोकगीत.

0: ऋषीच्या पंगती लाग बाई तुपवाडी गिला साण, ऋषीच्या पंगती लाग बाई तुपवाडी गिला साण।
1: श्रोते, आताच आपण लोकसंगीत या कार्यक्रमामध्ये केरबा डोंपल्ली आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीत ऐकलीत आकाशवाणी नांदेड केंद्रावरून। याबरोबरच लोकसंगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळची 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अरुंधती यांच्या स्वरामध्ये शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात उत्तरा केळकर यांच्या स्वरामध्ये बहिणाबाई चौधरी यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं.
1: जन्म आणि मरण या दोन गोष्टी अशा आहेत की तिथं आपली मती गुंग होऊन जाते आणि आपला काहीच अधिकार चालू शकत नाही. जन्मभर मी श्वास घेतो, मी घेतो, मी मी मी घेतो असं म्हणणारा शेवटच्या क्षणी आणखी एकही श्वास घेऊ शकत नाही. तो हतबल होतो मृत्यू पुढे. म्हणून वाट्याला आलेलं मोलाचं आयुष्य तशा तोलामोलानंच जगायचं आणि आनंद देत घेत जगायचं. बहिणाबाई असंच मोलाचं आयुष्य जगली, प्रेमपूर्ण होऊन जगली. तिनं स्वतःवर प्रेम केलं, स्वतःच्या संसारावर प्रेम केलं, खानदेशी काळ्या मातीवर केलं, फळाफुलांवर केलं. जसं तिनं प्रेम दिलं तसं विचारधनही भरभरून दिलं. तिच्या प्रत्येकारी प्रतिभेने निर्मिलेला तिच्या अनुभवांचा अलौकिक आलेख म्हणजेच तिची ही गाणी. 3 डिसेंबर 1901.

श्रोते, आता आपण आशा भोसले यांच्या स्वरामध्ये शांता शेळकी यांची गीतरचना ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये बी आर तांबे यांची गीतरचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये माधव जुलियन यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीतबद्ध केलं आहे यशवंत मोरे यांनी.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित होईल आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून राष्ट्रीय विद्यार्थी सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: सुरुवातीला ऐकूयात वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून.
1: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ, सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: रसिको संगीत, चित्रकला, विणकाम, बागकाम अशा कलेच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्यांना रुची होती अशा अत्यंत कलासक्त गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा दरवळ आपण अनुभवतो आहोत. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध निवेदिका मंगलाताई खाडीलकर. मंगलाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आकाशवाणीवर येणं आणि श्रोत्यांशी संवाद साधणं हा तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत आनंदाचा विषय,
1: कारण माझं बालपणच आकाशवाणीत गेलेलं आहे. खरं सांगायचं अगदी बालपणापासून हे आकाशवाणीचं अंगण देवानं मला दिलंय ते आतापर्यंत, त्यामुळे हा आनंद वेगळाच असतो.
0: बरोबर. आणि आज इथे सुमन सुगंध आम्ही अनुभवणार आहोत. मागच्या भागातही तुम्ही आमच्या बरोबर होतात. सुमनताईंचे अखेरचे दिवस, त्यावेळेलाही तुम्ही त्यांच्याकडे जात येत होतात. जरी बाहेर कार्यक्रम जाहीर त्यांचे थांबलेले होते, तुमचा जे संपर्क होता तर कार्यक्रमांच्या निमित्ताने अधिक तुमचा स्नेह दृढ झाला.
1: हो, कारण कसं होतं की 85-86 पर्यंत त्यांनी कार्यक्रम केले, नंतर स्वतःहून त्या म्हणाल्या की नाही आता मला नाही वाटत. कारण सगळी गात्र जेव्हा आपली सक्षम असतात त्यावेळेला आपण मंचावर जावं असं मला वाटतं, आणि ते त्यांनी कमी केलं. आम्ही त्यांच्या भावनेचा आदर केला आणि त्यानंतर झाले जरी कार्यक्रम तरी त्या मंचावर नसायच्या, पण त्यांना सांगून. कारण त्यांचं आणि माझं एक असं नातं झालेलं होतं की सुमन सुगंध जिथं जिथं आपण सादर करतोय तिथं तिथं त्यांना सांगून, त्यांचाच तो कार्यक्रम आहे की आपण म्हणतो ना की ते देवाचंच असतं, तसं त्यांना समर्पित असलेला कार्यक्रम आहे. त्यांना सांगून काही ठिकाणी केले सुद्धा कार्यक्रम आणि तेही छानच झाले, पण सुमनताईंचं त्यात नसणं हे रसिकांना सुद्धा खूप असं खटकायचं, किंवा जरी मानलं तरी ती उणीव जाणवायची.
0: बरोबर.
1: जरी त्या कार्यक्रमात येत नसल्या तरी देखील त्यांचे जे बाकीचे छंद होते ते त्या हळूहळू आपल्या प्रकृतीनुसार त्या बाळगून होत्या. म्हणजे सातत्यानं त्यांना असं विणकाम करतानाच बघितलं. आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना नमस्कार करायचा, हा एक नेहमीचा पडलेला पांड. तर त्या आपल्या आज या रंगाची लोकर, आज कोणासाठी काय, तर अमेरिकेतल्या नातीसाठी शाल, मग कोणतरी भाची आता आणखी कुठेतरी चाललीये म्हणून तिच्यासाठी टोपी. मग एक दिवशी म्हटलं मी सुद्धा चालले हिमालयात, मला काय. तो म्हणाले वा, तुम्हाला पण करून देणार, कुठला रंग तुम्हाला आवडतो बघा. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्या तुमच्यासाठी शाल म्हणजे स्कार्फ, टोपी, तुम्हाला मोबाईल ठेवायला मिळावा म्हणून एक पाऊच, असं सगळं सुंदर रंगसंगती असलेलं बनवून तयार ठेवायचं. हे अगदी आतापर्यंत चाललेलं होतं. मी असं म्हणेन की 88-89 सुद्धा सुरू झालं तरी देखील त्या थोडं बहुत काही ना काहीतरी करतच होत्या. त्यांची जी आवडती गोष्ट होती ती म्हणजे रोजची पूजा.
0: बर.
1: ती पूजा अगदी साग्र संगीत करायची, म्हणजे प्रत्येक मूर्तीला. ती मूर्ती भारतातल्या प्रत्येक ठिकाणी त्या कार्यक्रमाला गेल्या असतील त्या काळात, 1970 वगैरे तो काळ, प्रत्येक ठिकाणाहून कलाकुसरीची आणलेली ती मूर्ती, तिची प्राणप्रतिष्ठा करून ती त्यांच्या देव्हाऱ्यात आणि बसायच्या जिथं त्यांच्या दिवाणखान्यात तिथंही आसपास त्या मूर्ती आहेतच, म्हणजे वेगवेगळ्या
0: सश्रद्ध होत्या अतिशय
1: अतिशय. ती पूजा त्यांची कमी झाली नंतर. ती पूजा बघण्याचा मला फार वेळा अनुभव नाही आला, पण एक दोन वेळा मी

0: ती पाहिली आहे. तर ते असं सगळं ती फुलं हे करताना वाहताना ते आपली स्वतःची गाणी गायच्या. आणि भक्तिगीत होतीच ना,
1: देवपूजा आहे ना,
0: हो ही देवपूजा त्यांना आवडायची. आणि मग ती त्यांची देवी सजली, मग त्याच्यात ते तोरण असं ते दिव्यांचं एकदा लावलं आणि तो फुलांचा चंदनाचा असा गंध सगळीकडे दरवळला की त्यांना छान वाटायचं. नाही त्यांना मिळालेली सन्मान चिन्ह त्याच त्यांच्या देवघरातल्या, त्या मोठं होतं ते, त्यातल्या कपाटामध्ये अशी दाटी वाटीनं बसलेली. पण देव मात्र त्यांचे असे छान FSI असलेले,
1: ऐस पैस
0: बसलेले. आणि आपल्या खाली बसून नंतर मग चौरंगावर किंवा अशा स्टूलवर बसून अशा त्या पूजा करायच्या.
1: म्हणजे आपण स्तोत्र म्हणतो त्याच्याऐवजी स्वतः स्वतःच्या स्वरात ना ही पूजा त्या म्हणत असत.
0: हो अगदी. कधी चक्रवाक्य पक्षी गातायत, कधी ओंकार प्रधान रूप गणेशाचे गातायत, कधी भावगीतच गातायत, कधी विसरशील तू सारे ते पण गातायत, कधी चित्रपटात गायलेला अभंग तो गातायत, असा सगळा प्रकार असायचा.

0: त्यांच्या गाण्यामध्ये हा भक्तिभाव अतिशय ओतप्रोत असा आपल्याला अगदी जाणवतो. आणि सुमंतांच्या स्नेहाचा भाव हा तुम्ही अनुभवलेला आहे
1: हो,
0: म्हणजे नंतरच्या काळातही.
1: हो, मी असं म्हणेन की स्वभाव मितभाषी होता. व्यवसायामध्ये खूप नाती त्यांनी आणली नाही, पण रोशन साहेबांचं कुटुंब किंवा चित्रगुप्त यांचं कुटुंब, मन्ना दाय यांचं कुटुंब, मुकेशजींचं कुटुंब,
0: बरं,
1: ह्या सगळ्यांची त्यांचे अतिशय म्हणजे काय म्हणूया घरातल्या सारखे जिव्हाळ्याचे संबंध होते. इतकंच नव्हे तर बी एन शर्मा आणि कौशिक हे दोन रेकॉर्डिस्ट, तर त्यांच्याबरोबर इतकं काम केलेलं की त्यांच्याही बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, मैत्रीपूर्ण संबंध. आणि ही सगळी मंडळी यांनी

0: लोणावळ्याला सुमन कल्याणपूरांचे पती नंदाजी यांनी कल्याणपूर कॉलनी बांधली.
1: अच्छा.
0: आणि तिथे प्लॉट्स पाडले. त्यांचे दोन प्लॉट्स होते, एक चित्रगुप्त, नंतर मुकेशजी, मन्नादा, रोशन साहेब, शर्मा, कौशिक यांचे बाकीचे बंगले.
1: म्हणजे सगळी संगीताची कॉलनी होती.
0: सगळी संगीताची कॉलनी. आणि या सगळ्यांचे बंगले उभे राहिले. बंगल्याच्या अवतीभोवती सुंदर जागा. आणि सगळी मंडळी आपल्या मुलाबाळांना घेऊन आदल्या दिवशी निघायची, म्हणजे त्यावेळेला रेकॉर्डिंग वगैरे सगळी संपवून ही सगळी कुटुंब निघायची आपापल्या गाड्या घेऊन. सुमनताईंनी असे छान प्रकार केलेले असायचे या सगळ्या मंडळींनी. सुमनताई तर आधी मुळामध्ये खाणं आणि खेळवणं त्या गोष्टी अतिशय आवडत्या, त्यामुळे भरपूर काहीतरी करून नेलेलं असायचं.
1: अच्छा.
0: तशाच इतरांच्याही, म्हणजे मिसेस शर्मा काय, चित्रगुप्तांच्या पत्नी काय, रोशन साहेबांच्या पत्नी काय, ह्या सगळ्यांनी असे सगळे भरपूर पदार्थ घ्यायचे, मध्ये जिथे वाटेल तिथे थांबायचं आणि मग आपापल्या बंगल्यांमध्ये जाऊन त्या बंगल्यांमधलं राहणं अनुभवायचं, त्याचा आनंद घ्यायचा. हे अनेक वर्ष त्यांनी केलेले.
1: आणि एकत्र मैफलीही होत असतील.
0: एकत्र मैफली, अनेक ठिकाणी कार्यक्रम व्हायचे. तलत साहेबांच्या बरोबर त्या काश्मीरला गेलेले आहेत, म्हणजे करण सिंगांचा जो शाही विवाह सोहळा होता त्याला सुमनताई, मधुबाला झव्हेरी, तलत महमूद ही मंडळी गेलेली आहेत. राज कपूर साहेबांनी कपूरथळा वगैरे मध्ये कार्यक्रम केलेले आहेत, त्याला रफी साहेब, मुकेशजी, त्या अशी सगळी मंडळी गेलेली आहेत.
1: म्हणजे
0: परदेश दौरेच नुसते नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं गेलेले आहेत. तिथंच चौकस नजरेनं जे काही उत्तम असेल ते अनुभवायचं, विकत घ्यायचं, संग्रह करायचा आणि अडगळीत नाही टाकायची कुठलीही वस्तू. ती अतिशय सुंदर कलात्मक रीतीनं आपल्या घरामध्ये सजवायची.
1: ही सौंदर्य दृष्टी.
0: ही सौंदर्य दृष्टी.
1: आता विषय निघालाच आहे हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अनेक नामांकित व्यक्तींचा तुम्ही उल्लेख केलात, तर सुमनताईंची हिंदी गाणी याविषयी आम्हाला सांगा.
0: सुमनताईंचा प्रवास जसा मघाशी आपण बोलता बोलता म्हणालो तसा की 1953 पासून सुरू झालाय मंगू, दरवाजा, म्हणजे मोहम्मद शफी, नाशाद यांच्यासारखे त्यांचे संगीतकार पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर सुरेश तलवार आले, मग त्याच्यानंतर श्रीनाथ त्रिपाठी आले, हंसराज बहल आले, अशी सगळी माणसं. म्हणजे मी ही सगळी नावं घेत नाही आता, पण त्यानंतर मग एन दत्ता आले.
1: किती हिंदी गाणी असावीत?
0: सगळी मिळून 2000 तरी असली पाहिजे.
1: अच्छा. आणि सगळी अतिशय सुंदर.
0: अतिशय सुंदर. मोजकी जी त्यांच्याकडे आली ती त्यांनी गायलेली आहे. आता दत्ताराम, दत्तारामांनी 14-15, एन दत्तांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतली. बघा ना, प्रत्येक गायकाबरोबर सुद्धा त्यांची गाणी आहेत. त्या असं म्हणाल्या की मी ब वर्गातला चित्रपट आहे की क वर्गातला चित्रपट आहे याचा नाही कधी विचार केला. या माणसाला संगीत उत्तम दिलेलं आहे, गाणं फार सुंदर आहे आणि आपल्याकडनं त्याला गाऊन घ्यायचंय, एवढाच निकष माझ्यासाठी सुंदर होता. माझ्या प्रकृती धर्माला साजेल असं गाणं आहे, ते गाणं मी गायले आणि त्या गाण्यातला मी आनंद घेतला. तेव्हा असे बरेच संगीतकार आहेत की ज्यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलंय. आणि मग त्यानंतर दत्ताराम सातत्यानं त्यांच्याकडनं गाऊन घ्यायला लागले. आणि ती गाणी फार सुंदर आहेत, म्हणजे परवरिश आहे, ब्लॅक कॅट आहे, कॉफी हाऊस आहे, खूपच चित्रपट आहेत की ज्यातली त्यांची गाणी ही लोकप्रिय होतच गेली. त्या स्वराचं मोहक पण आहे ते लोकांच्या लक्षात यायलाच लागलं. एस डी बर्मन, नौशाद साहेब यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं. आणि 63 पासून शंकरजी किशन

0: या गाण्यांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत का तुम्हाला? असं काही
1: सगळ्या आत्ता या क्षणाला मला आठवतील असं नाही, पण त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे.
0: बर,
1: संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्याने मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा असं थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जरा वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय. पण चाल तयार होताना अपवाद दशरथ पुजारी अशोक पत्की यांच्या गाण्यांचा, कमलाकर भागवत यांच्या गाण्यांचा. कमलाकर भागवत त्यांना असं म्हणायचं की आउटलाईन देतो तुम्हाला, आता तुम्ही त्यात तुम्हाला जे पाहिजे ते भरा, काय म्हणूया बांधे सूद अशा दशरथ पुजारींच्या चाली असायच्या. पण ते असं म्हणतात की त्या गाताना त्याच्यामध्ये असं काही वेगळेपण करायच्या की माझीच चाल अधिक सौंदर्यवान होऊन माझ्यासमोर येते असं मला वाटायचं. आता कशी करू स्वागत आहे सुधीर फडकेंनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं, त्यावेळेला ते चक्क जेवून खाऊन दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे चाल शिकायला गेल्या होत्या.
0: बरं,
1: आता जेवल्यानंतर कसं गाणार, त्यामुळे ज्यावेळेला बाबूजींचा तो अट्टाहास असायचा टास्क मास्टर की आत्ता मी चाल शिकवली आहे तर ती तुम्ही गा बरं, त्या म्हणाले बाबूजी माफ करा पण दुपारी यायचं होतं त्यामुळे आधी जेवली, आत्ता कसं गाऊ, तुम्ही गाऊन दाखवा, मी रेकॉर्डिंगच्या वेळेला तुम्हाला बरोबर ऐकवते.
0: अच्छा,
1: दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग, वन टेक, ओके गाणं,
0: चमत्कार वाटावा असं
1: इतकं त्या सहजतेनं गायलेले आहेत. किस्से सांगण्यापेक्षा म्हणजे तसं आता बहनाने भाई की कलाई पे,
0: राखीचं गाणं,
1: राखीचं गाणं, तर ते राखीचं गाणं त्यात त्यांनी फक्त असं म्हटलं होतं की मी एक ओळ अशी थोडीशी गाऊ का, त्या म्हणाले याच्या पलीकडे माझ्याकडे किस्से नाहीत, किस्स्यांसाठी तुम्ही बोलघेवडं असायला लागतं, तुम्ही थोडा आधी आणि

0: तर तिथं बसलेला आहात, त्या
1: हां
0: सगळ्या निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी आहात असा माझा स्वभाव नव्हता. त्यामुळे तुम्ही जसं विचारताय तसे ते किस्से माझ्याकडे नाही आहेत असं त्या म्हणायच्या.
1: हां
0: पण तरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या छान आणि मधुर आहेत
1: खरं
0: की त्याच मला जास्त म्हणजे सांगाव्याशी वाटतात. किंवा माझ्याकडे अशी 5-6 पत्र आहेत त्यांच्या संदर्भात आलेली की मंगलाताई आमच्या भावना तुम्ही पोहोचवा. मी आता इथे अमेरिकेमध्ये आलेलो आहे आणि माझा नातू अगदी लहान आहे पण मी पहिल्यापासून त्याच्या आजीनं गावं तशी मी अंगाई गातोय. सुमनताईंनी गायलेली निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आणि माझा नातू आता त्या अंगाईचा इतका वेडा झालेला आहे की तो खुणेनं सांगतो की गाणं आधी गा आजोबा मग मी झोपतो. अशा 2-3 आजोबांची आणि 3-4 आज्यांची मीच पत्र राखून ठेवलेली.
1: अच्छा वा.
0: किंवा अगदी परवा त्या गेल्यानंतर अशा काळे अगदी रडत होत्या आणि त्या म्हणाल्या की ज्यावेळेला निंबोणीच्या झाडामागे हे गाणं गाणाऱ्या गायिकेचा सहस्र चंद्र दर्शनाच्या सोहळ्यामध्ये मलाही सहभागी करून घेतलंय. त्यावेळेला मी आनंदून त्यांच्या शेजारी उभं राहताना असं म्हटलं होतं की तुम्ही गाणं असं गायलात की माझ्या अंतरात जी आई आहे तिलाच तुम्ही स्वर दिलात. आणि मग जो अभिनय मी केलेला आहे पडद्यावरचा त्याला ते गाणंही तितकंच कारणीभूत आहे.
1: सुंदर आहे नाही हा अभिप्राय पण. आणि त्या खरं तर अगदी थोडा काळ त्या सिनेमामध्ये त्या दिसल्या आहेत पण ह्या गाण्यामुळे मात्र अजरामर झाला.
0: अगदी अजरामर.

0: अनेक कलाकारांचा आज इथे उल्लेख झाला, तसंच सुमनताईंच्या वडिलांविषयी सुद्धा तुम्ही आम्हाला थोडं सांगितलं होतं. सुमनताईंच्या आई आणि एकूण माहेर त्यांचं याच्याविषयी थोडं, भावंड वगैरे.
1: हो, अगदी साधं सुधं मध्यमवर्गीय चित्रापूर सारस्वत घरातलं असं त्यांचं बालपण आहे. घरातली मोठी मुलगी, मगाशी म्हटलं तसं. आज त्यांच्याकडे जेवढ्या म्हणून कला आलेल्या आहेत ना, त्या सगळ्या त्यांच्या आईकडनं आलेल्या आहेत.
0: बरं,
1: त्या काळामध्ये त्यांची आई कुठून कुठून त्या दुपारच्या वेळामध्ये ते निटिंग, टॅटिंग, मग तो भरतकाम करणं, मग पॅचवर्क करणं, मग आज काय तर मुलांसाठी बॅगच बनवली, उद्या काय तर स्वेटरच विणला, हे जे सतत काम करत राहायचं आणि अत्यंत निगुतीनं स्वयंपाक करायचं. ते रेशनिंगचे दिवस होते, त्यामुळे भात खाऊ चित्रापूर समाजाला पुरेल असा तांदूळ रेशनवर मिळायचा नाही. मग पोळ्या करायला लागायच्या, मग त्या पोळी बरोबर चित्रापूर सारस्वत रांधप, म्हणजे तो स्वयंपाक संपूर्ण रांधायचा. त्यातलं जे थोडक्यात म्हणजे कोंड्याचा मांडा करत करत कसं मुलांना एक परिपूर्ण आहार देणं, हे कसब त्यांच्या आईकडनं त्यांना मिळालं.
0: बरं,
1: आणि भक्ती जी अशी आहे ना आतून, ती भक्ती त्यांना त्यांच्या वडिलांकडनं मिळालेली आहे. सश्रद्ध आई वडील दोघही, पण वडील

0: नित्यानंद स्वामींचे असे अनुग्रहितच होते. म्हणजे एक काळ त्यांच्या जीवनात असा आलेला होता की आता सगळा संसार सोडावा आणि स्वामी मी तुमच्या मागोमाग येतो. त्यावेळेला त्यांना स्वामींनी सांगितलं की असं नाही, तुला मुलंबाळ आहेत, तुला त्यांच्या मागेच राहावं लागेल, संसार करावा लागेल. हे जे सगळं आहे ना ते आपल्या आई वडिलांकडनं घेऊन त्या पुढे आलेले आहेत
1: आणि त्याबद्दल कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये,
0: अत्यंत कृतज्ञ भाव. त्यामुळे विदेशी त्या गेल्या आणि आई इथं त्यांच्या आजारी होत्या आणि त्या गेल्या. बरं, आता त्या काळातली परिस्थिती अशी होती की पुढे लागलेले सगळे कार्यक्रम आहेत परदेशात, इतकी पैशाची गुंतवणूक आहे आणि आई इथं गेलेल्या आहेत, तर आता ह्यांना कसं सांगायचं? तर मग निर्णय असा घेतला गेला की ह्या इतक्या भावना प्रधान आहेत, इतक्या संवेदनशील आहेत की पुढचे कार्यक्रम त्यांच्याशी होणं शक्य नाही. त्यामुळे त्यांना सांगितलं गेलं नाही. ते कार्यक्रम दोन जे शेवटचे होते ते करून त्या आल्या, कारण त्यांना बघायलाच मिळालं नसतं. त्यांना ही गोष्ट त्यांच्या मनाला इतकी लागली की ते घाल घाल पिंगा वाऱ्या सुरू झालं गाणं की त्यांना कायम आपल्या आईची आठवण व्हायची आणि डोळे पाण्यानं भरून यायचे. मी ते कधी अगदी 85-86 वयापर्यंत हे डोळे असे भरलेले असायचे. माझ्या मनोगताची हळुवार भावगीत हे त्यांनी गायलेली व्याख्या आहे ना, अशाच त्या होत्या.
1: वा.

0: पद्मभूषण आणि लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांचं त्यांच्या गाण्यांचं गारुड आजही रसिक मनावर कायम आहे. सुमनताईंचं एक छान स्वभावचित्र शब्दचित्र तुम्ही आज आमच्यासाठी रेखाटताय आणि त्यांनी गायलेली गाणी ही सुद्धा आपण सोबतीने ऐकतो आहोत. हिंदी मराठी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी गायलेली गाणी तर खरोखरच अजरामर अशी आहेत. आपल्याकडे इतरही भाषांमध्ये त्या गायलेल्या आहेत.
1: हो, म्हणजे जयदेवजींनी त्यांच्याकडून कन्नड चित्रपटासाठी गाऊन घेतलं होतं.

0: ते शब्दोच्चार मला तितके सांगता येणार नाहीत, पण त्याच्यानंतर तीच चाल त्यांनी बोलो बोलो कान्हा बोलो छलिया रोना लैला यांच्याकडून तीच चाल त्यांनी गाऊन घेतली. कन्नड गाणं मूळ
1: अच्छा
0: 10 वर्षापूर्वी
1: ते सुमन
0: ताईंनी गायलेलं आहे. मी जसं बोलताना म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या शैलीतली गाणी त्या गायल्या, तसं आपल्याकडे उर्दू भाषी लोकांमध्ये किंवा उत्तर प्रदेशच्या लोकशैलीमध्ये मुनाजात नात हे भक्ती रसप्रधान पण लोकगीताचे प्रकार आहेत. अनेक एस एन त्रिपाठी त्याच्यानंतर उषा खन्ना यांनी त्यांच्याकडून मुनाजात हा प्रकार गाऊन घेतलेला आहे. म्हणजे दादा नावाचा एक चित्रपट होता माहितीये, त्याच्यामध्ये अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे जे गाणे हा मुनाजात प्रकार आहे.
1: अच्छा,
0: तर त्याच्यामध्ये मुनाजात म्हणजे काय, तर देवाला असे आत करून आळवणी असते देवाची की देवा तू आमच्यावर अनुग्रह कर आमच्यावर कृपा कर असा जो एक प्रकार आहे, तर तो त्यांनी इतक्या सुंदर रीतीनं गायलेला इतक्या शैलीत गायलेला आहे त्या की अजब वाटतं की हे कोणी शिकवलं त्यांना. पण केवळ संगीतकाराला काय अभिप्रेत आहे आणि चित्रपटातला प्रसंग काय आहे ह्याचा विचार करून त्या ते गायलेले आहेत आणि इतकं छान गायलेले की लोक पडद्यावरती हे गाणं सुरू झालं की पैसे फेकायचे. मी असं ऐकलंय की हैदराबादचे नवाब हे गाणं म्हणजे त्यावेळेला चित्रपटचं ते रील चालू असायचं ना, तर थांबून थांबून ऐकायचे हा मुनाजात प्रकार आणि तो अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे 11 वेळा ते गाणं थांबवून थांबवून ऐकत गेलेत. ते हाय भावदर्शित्व हे त्यांच्या गाण्याची खूण आहे ना.
1: अगदी.
0: किंवा ठुमरी, तर त्यांच्या गुरुनं त्यांना जी ठुमरी शिकवलेली आहे तर त्या प्रकारे ती ठुमरी गायच्या, तर त्या ठुमरीसाठी किंवा गझलेसाठी गाण्यामध्ये आवश्यक अशी जी सौंदर्य तत्व आहेत, ठुमरीचं जे आळवणं आहे त्या संयाला बोलवणं आहे किंवा त्याच्या आठवणीत त्या विरहामध्ये थोडंसं होरपळणं आहे आणि त्याची जी लाडीक तक्रार आहे हे सगळं त्या अतिशय सहजतेनं दाखवायच्या. यादों के जो हजार दीप जलते है ना, तसं मला वाटायचं की शेवटच्या त्यांच्या काळामध्ये आम्ही त्यांना त्यांचीच गझल त्यांना ऐकवणं त्यांचीच ठुमरी त्यांना ऐकवणं, त्यावेळेला असं वाटायचं की अशी कितीतरी गाणी आता त्यांना आठवत असतील. आता राजस्थानी ब्याह के गीत,
1: अच्छा
0: गुजराती, 4 वेळा त्यांना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुरस्कार आहे. तर त्यातली जी गाणी आहेत जैसल तोरल वगैरे त्या चित्रपटातली, ती गाणी आजही लोक वेडे होऊन ऐकतात आणि अनेक आजच्या पिढीतल्या गायिका ते गायचा प्रयत्न करतात. झेर तो पिधा जाणी जाणी हा एक आणखी चित्रपट आहे ज्याची गाणी मिळत नाहीयेत. गुजराती गायलेल्या आहेत मुकेशजींबरोबर खूप, भूपिंदरजींबरोबर गायलेल्या आहेत, जगजीत सिंगजींबरोबर गायलेल्या आहेत. त्याच्यानंतर बंगाली पूजा गीत मन्नादा तर खूपच कारण ते बंगालीच, हेमंदा पूजा गीत करायचे, त्याच्यानंतर सलील चौधरी, ही सगळी मंडळी त्यांच्या त्या पूजा गीतांमध्ये यांचा आवाज हा अत्यंत आवश्यक असायचा. रॉबिन बॅनर्जी यांचं नाव घ्यायलाच हवं, सुमित्रा लाहिरी यांनी बंगाली गाणी त्यांच्याकडनं गाऊन घेतली आहेत, हिंदी गाणी गाऊन घेतली आहेत. एकदा सुमित्रा लाहिरींनी आपणच केलेली चाल कोण आल्यात, सुमन कल्याणपूर नामकी एक गायिका आहे आता त्या बंगालच्या, त्यांना इथलं त्यांचं मोठेपण ऐकीव काय गातील याचं हे नाही
1: माहिती,
0: पण आता हा बंगाली उच्चार कसे असतील काय, इथपासून बंगाली संगीतकाराला काळजी असणं हे स्वाभाविक आहे. ह्या माईक समोर बसल्या क्या उभ्या राहिल्या आणि पहिली ओळ गुणगुणायला लागल्या आणि सुमित्रा लाहिरी शेजारच्या खुर्चीवर बसल्या, त्या म्हणाल्या हा आवाज ह्या आवाजातला इतका गोडवा. तेव्हा रॉबिन बॅनर्जी त्यांना म्हणाले आगे आगे सुनो क्या होता है, हे पण सुमनताईंचं मोठेपण आहे ना.

0: की उर्दू बंगाली असं सगळं त्या गायल्या
1: हो,
0: आणखीनही काही भाषांना
1: म्हणजे कन्नड पण गायल्या हो। आता मी उल्लेख केला तसंच बंगाली ओडिसी आसामी छत्तीसगढी भोजपुरी किंवा मगधी मैथिली या सगळ्या भाषांमध्ये ते अगदी सहज गायल्यात राजस्थानी आणि त्या त्या काय म्हणूया भाषेचा लहजा त्या भाषेमध्ये गाणं श्रोत्यांना आपलंच वाटावं म्हणून ते जे उच्चार आहे त्या भाषेची त्या उच्चारातली वैशिष्ट्य ही त्यांनी फार सुंदरपणे आपल्या गाण्यामध्ये सहजतेनं दाखवली
0: आणि ते सगळं समजून घेऊन
1: पंजाबी गायल्यात त्या गुरुमुखी गायलेल्या आहेत पंजाबीमध्ये सुद्धा त्यांना पुरस्कार आहे गुजरातीत आहे पहिला भोजपुरी चित्रपट जो आहे त्यात त्या गायलेल्या आहेत आणि भोजपुरीमधला सुद्धा पुरस्कार सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा त्यांना आहे
0: बर
1: छत्तीसगढी एक लोकशैली आहे लोकगीतांची तिच्यामध्ये एक असा रसरशीतपणा थोडा एक रस्टिक फ्लेवर ज्याला म्हणतो तो असतो त्यांचा आवाज कोमल असून देखील त्यांनी त्या सगळ्या गीतांमध्ये जिथे जिथे गरज आहे तिथं तिथं तो आवाज किंचितसा असा भरदार करत पण त्या गायलेल्या आहेत
0: वा म्हणजे त्या त्या गाण्याची जशी गरज आहे त्यानुसार सूर आपला
1: आणि त्या भाषेची वैशिष्ट्य आत्मसात करू खरं म्हणजे प्रत्येक गायिकेला म्हणजे जी इतक्या बखूबी इतक्या सुंदर रीतीनं गाऊ शकते त्या प्रत्येकीलाच आपल्याला अभिवादन करायला पाहिजे सुमनताईंना तर म्हणजे वेळच नसायचा तेवढ्या मर्यादित वेळेमध्ये त्या ते इतकं छान गाऊन गेलेले आहेत
0: खरे
1: भोजपुरी चित्रपटातली अनेक गीतं त्यांनी एस एन त्रिपाठी गुलाम मोहम्मद चित्रगुप्त बाबू सिंग त्यानंतर रॉबिन चॅटर्जी यासारख्या संगीतकारांकडे आणि तिथपासून ते अगदी नदीम श्रवण यांच्यापर्यंत त्यांनी गायलेली आहेत आणि त्यातली गीतं अतिशय प्रसिद्ध आहेत सांगायचा मुद्दा असा की ही सगळी गीतं उत्खननातून जेवढी आपल्या हाती लागली तेवढी त्या पुस्तकामध्ये मला समाविष्ट करता आली पण आता कसं झालंय की माध्यमांचा विस्फोट सुमनताईंविषयीचं प्रेम त्याला पुन्हा एक मिळालेला नवा उजाळा त्यामुळे अनेक राज्यातली मंडळी आपोआपच जोडली गेली सुमन कल्याणपूर फॅन्स क्लब निर्माण झाले आणि तुमच्याकडे ते गाणं आहे का अशी विचारणा व्हायला लागली आणि ती वेगवेगळ्या भाषांमधली गाणी यायला लागली
0: आता ती संग्रहित होत आहेत
1: त्यामुळे आता आपल्याकडे ऐवज खूप जमलाय याच्यानंतरच्या आवृत्तीमध्ये त्यातल्या अनेक गीतांचा समावेश करण्याचा मी प्रयत्न करीन
0: सुमन सुगंध पुस्तकाच्या सुमनताईंचे पती नंदाजी यांनी या पुस्तकासाठी खरं तर त्यांना तयार केलं असं म्हणावं लागेल
1: हो अगदी खरंय आणि कसं आहे की अनेकांना माहिती आहे पण तरी देखील श्रोत्यांसाठी सांगते की नंदाजींच्या थोरल्या भगिनी म्हणजे कलावती आई
0: अच्छा
1: आणि ते अनेकांच्या श्रद्धेचं स्थान आहे बेळगावमध्ये तर त्यांचं आणि त्यांच्या भक्तगणांनी म्हणजे मंदिर वगैरे सुद्धा आहे
0: कृष्णभक्ती
1: त्यांची अशा घरातले नंदाजी त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याला एक वेगळं वजन होतं आणि त्यामुळे ते बोलल्यानंतरच त्या पुस्तकाचं त्याची कार्यवाही सुरू झाली आणि सुमनताईंनी पण ते ऐकलं किंबहुना अनेक वेगवेगळ्या विषयांवर जी आपली भावगीतं सुमनताईंनी गायलेली आहेत ती गीतं निवडताना सुद्धा नंदाजी कटाक्षानं त्या मीटिंगमध्ये किंवा त्या बैठकीत असत आणि आपलं म्हणणं मांडत असावे घर ते अपुले छान सुमनताईंचं नेहमीचं स्वप्न मी माझं घर
0: आणि प्राथमिकता
1: ही प्राथमिकता आणि जसं घर त्यांना हवं होतं ना तसं घर नंदाजींनी त्यांना बांधून दिलं कल्याणपूर कॉलनीमध्ये आमच्याकडे देव कडगीचं झाड आहे आमच्याकडे अमक आहे आमच्याकडे निरपणस लागतात झाडांना आमच्याकडे मी असं असं लावलं होतं त्या त्या दोन दिवसामध्ये त्या त्या बंगल्यातलं जीवन जगून घ्यायच्या
0: आणि हा सगळा आनंद त्यांनी उपभोगला तुम्हाला सांगितला सुद्धा
1: हो
0: सुमनताईंची लेख चारुताई यांच्याशी सुद्धा तुमचा संपर्क आला
1: हो आणि आजही आहे चारुल आपल्या आईसारखीच अत्यंत मितभाषी आणि काय झालं की आईच्या आजारपणामध्ये तीच त्यांच्या सोबत आणि अगदी पहिल्यापासून आई आणि मुलीचं नातं हे अगदी मैत्रिणीसारखं किंबहुना कार्यक्रमाला त्यांना तयार करणं हे सुद्धा सगळी जबाबदारी चारुलची असायची त्यामुळे आई हेच तिचं जग आणि म्हणतो ना जुही की कली मेरी लाडली या गाण्यासारखंच दिलेक मंदिर मधल्या त्यांचं दोघींचं नातं असायचं म्हणजे अनेकदा मला त्या नात्याकडे वेगवेगळ्या रंगातून बघण्याची संधी मिळाली चरित्र लेखिका या नात्याने की विदेश दौरे चारुलची सुट्टी असायची हे सगळं कुटुंब तिथं जायचं तेव्हा मिळालेली आपली रूम ही चांगली आहे की नाही

0: हे बघण्याचं काम चटपटीत चारुलचं असायचं. म्हणजे ती शाळकरी मुलगी, पण सगळं चालू आहे की नाही, पाणी अमकत अमकत सगळं व्यवस्थित आहे की नाही, एसी चालतोय की नाही, हे सगळं त्या लेकीनं जाऊन बघायचं.
1: बरं,
0: कार्यक्रमाच्या आधीच्या तयारीमध्ये आपल्या वडिलांच्या बरोबर हात धरून धरून चारुल स्टेजवर असायची. पण आपल्या आईचं गाणं ऐकण्यामध्ये तिनं स्वतःला आपण गावं पुन्हा एकदा, म्हणजे ती महत्वाकांक्षाच तिच्याकडे नव्हती. पण चारुल आणि तिची आई मिळून दोघींनी अनेक पोर्ट्रेट्स, अनेक निसर्गचित्र ही बनवलेली आहेत,
1: रंगवलेली आहेत,
0: तयार केलेली आहेत, त्यांच्या फ्रेम्स आहेत, मुलांना शिकवलेलं आहे. चारुलनी आतापर्यंत वर्कशॉप्स घेतलेली आहेत आणि दोघीही सुग्रण आईच्या हाताखाली शिकायचं. पण कधी कधी एअरपोर्टवर सुमनताईंना असं काहीतरी पटकन हवंसं वाटायचं, आई अगं आता बोर्डिंग सुरू होईल, नाही पण आपण घेऊया का, मला आता कॉफी घ्यावीशी वाटते, असं म्हटल्यानंतर या नात्याचे इतके विविध रंग आहेत ना की मी आईची भावे आई असा सुद्धा अनुभव अनेकदा यायचा. म्हणजे एखाद्या लहान मुलीनं बागडावं तशा एअरपोर्टवर सुमनताई म्हणजे व्हील चेअरवर बसलेल्या आहेत बरं का, पण त्यांना दिसतंय सगळं. म्हणजे आता कुणीतरी विचित्र वागत असेल तर त्याच्याकडे बघून खुदुखुदू हसायचं, आणि तो कसा कॉफी पितोय, आपण आता कॉफी पिऊन होईल का आपली, अगं आई आता बोर्डिंग आहे ग, पण होईल ग असं म्हणायचं. आणि आईचा हा हट्ट लेकीनी पुरवायचा.
1: किती गोड आहे हे,
0: किती गोड आहे. किंवा बघ ग लोक ओळखायला लागली आहेत आणि माझे केस बघ कसे, नको ग काळजी करू आई, असं म्हणत आपल्या पर्समधनं फणी काढून आपल्या आईचे केस तेवढ्यातल्या तेवढ्यात सावरणारी अशी पण चारुल मी बघितलेली आहे. किंवा तासन तास आपल्या आईचा हात हातात घेऊन सगळं छान होणार आहे, आवाज कार्यक्रमाला अतिशय छान लागणार आहे तुझा, आई तू उगीच काळजी करतेस, असं म्हणणारी चारुल आठवते. किंवा कार्यक्रमामध्ये आईला बोलताना आणि गाताना बघून एकीकडे काळजी करणारी की बघा तुम्हाला माहिती आहे ना त्यांची तब्येत बरी नाही, असं नजरेनं मला सांगणारी चारुल पण मला आठवते. आणि काही नाही होत ग असं मी तिला धीर देते. आणि 40 मिनिटं आमची मुलाखत चालू आहे सुमनताईंची, आणि शेवटी त्या गाण्याची तिन्ही गडवी गातायत, अशा वेळेला डोळे भरून आलेली चारुलही मी बघितली.
1: आई इतकी ती सुद्धा संवेदनशील नाही का,
0: अतिशय.
1: आणि म्हणून आज सुद्धा आपण या आठवणी सांगण्यासाठी चारुताईंना आग्रह केला होता तुम्ही या, पण त्यांना ते शक्य नाही झालंय.
0: काय झालंय की त्या आजारपणामध्ये ती खंबीरपणे उभी राहिली आणि सारखं आईला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत की तू आता कोणाचीही काळजी करू नकोस, तू अशांतपणे गेलीस तरी चालेल, हे वाक्य म्हणेपर्यंत आणि नंतरचे सगळे संस्कार करेपर्यंत ती त्यांच्या धीराने उभी राहिली. आणि आता ते सगळं बळ हातापायातलं गेल्यासारखं झालंय, नाही तर आकाशवाणीचं निमंत्रण तिनं स्वीकारच असतं.
1: पुन्हा कधीतरी योग येईल
0: नक्कीच.

0: सुमंतींच्या गाण्याला सर्वसामान्य रसिकांची जशी दाद मिळाली तशीच थोरा मोठ्यांचीही शाबासकी मिळालेली.
1: अगदी, म्हणजे त्यावेळेला त्या सुमन हेमाडी होत्या आणि आकाशवाणीमध्ये बी डी अंभईकरांसारखे ज्येष्ठ संगीतकार संगीत साधक होते आणि त्यांनी दत्तगुरूंची आपली पारंपरिक आरती आहे धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायांची, तर ते गायला त्यांना बोलावलं. त्यांच्याबरोबर जयवंत कुलकर्णींचा आणि स्वतः बी डी अंभईकरांचा आवाज आहे आणि अतिशय द्रुतगतीतली ती आरती, आपलं अत्यंत गोड आरती आणि सुमंताईंनी गायली ही इतकी छान आहे सगळ्यांनीच. पु ल देशपांडे त्याच्या ध्वनिमुद्रणाला होते.
0: बरं, वा.
1: आणि आता संपती आरती आणि अजून लाल दिवा आहे तो असताना काही कुणी प्रवेश करत नाही पण पुलांना राहवलंच नाही, ते असे आत आले आणि बी डी अंभईकरांना मिठी मारून म्हणाले आता ही आरती सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये कायमची राहणार, इतकी अप्रतिम चाल, ही चाल कधीही कोणी विसरणार नाही.
0: आणि त्याच्यामध्ये सुमंताईंचा स्वर,
1: त्याच्यामध्ये सुमंताईंचा आवाज आणि बी डी अंभईकरांनी ही आठवण स्वतः लिहिली आहे.
0: अच्छा, वा. खरोखरच म्हणजे ही मंडळी काळाच्या पडद्याआड गेली तरी सुद्धा त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चिरस्मरणीय अशा तऱ्हेची ठरतात, नाही का?
1: अशीच आहे
0: सुमंताईंचा सूरही असाच
1: हो. आणि भावनेची परिपूर्ती करणारा असा तो सूर असल्यामुळे त्या गळ्यातून आलेलं प्रत्येक गाणं हे पुन्हा पुन्हा ऐकावं आणि पुन्हा पुन्हा त्या गाण्यात रमावं. खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं की गाण्याची श्रवण असतात. आपण पहिल्यांदा गाणं ऐकतो आणि पहिल्या श्रवणात ते गाणं आपल्याला आकर्षित करून घेतं, मग तो सूर, ती चाल, ते शब्द, हे सगळ्यामध्ये आपण गुरफटत जातो आणि नंतर त्या गाण्याबरोबर आपलं जे नातं तयार होतं ना, ती त्याच्या अमरत्वाची खूण असते,
0: ते सोबत राहत,
1: ते सोबत राहत. आता इथं मला सुमंताईंच्या बद्दल सांगावंसं वाटतं की त्या भावनेला 100% दिलेला जो न्याय असतो ना, तिथं कुठेतरी गाताना तो सुमन स्वर आहे आणि त्यातली जी नायिका आहे ती कुठेतरी आपण होऊन जातो आणि तिथं ती अदलाबदल होते आणि ते गाणं संपूर्णपणे आपलं होऊन जातं. म्हणून या भावसंगीताची जी त्रिवेणी आपल्याला, आपण फार भाग्यवान आहोत, तर ही जी त्रिवेणी आहे त्या त्रिवेणीनं आपलं जगच समृद्ध केलं.
0: खरे,
1: संस्कृतीच्या ज्या पाऊल खुणा आपण मानतो आणि त्या गाण्यातनं आपण ऐकतो, त्यातून त्या आपल्याला आपल्याशा वाटतात, त्या सगळ्या पाऊल खुणा या त्रिवेणीनं आपल्याला दिलेल्या आहेत. मी असं म्हणेन की दोन वैभवशाली सुवर्ण नगरींच्या मध्ये एक टुमदार अशी महानगरी वसली, तिचं नाव सुमन कल्याणपूर आहे.
0: फार सुंदर.
1: आता कुणाचं महत्व जास्त आणि कुणाचं महत्व कमी असे दळीदरी विचार आपण न करता देवानी जे दिलंय त्याचा आनंदानं उपभोग घ्यावा असं मला नेहमी वाटतं.
0: वा, खूप छान. हाच भाव प्रत्येक रसिकाच्या मनामध्ये आहे.
1: अगदी.
0: आज मंगलाताई खाडीलकर तुम्ही इथे आलात आणि सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा तर क्षणांचा दरवळ आम्हालाही तुमच्याकडून अनुभवता आला. खूप बरं वाटलं.
1: एकच वाक्य बोलू का?
0: जरूर.
1: सुमनताई आपल्या नेहमी मुलाखतीमध्ये आनंदमनी

आणि आणखी एक गाण्यानं त्या सांगता करायच्या. लोकांची इच्छा असायची की अजहुना आहे बालमा सावन बिता जाय हे त्यांनी गावं ते त्या गायच्या. पण त्याच्या बरोबर रहे ना रहे हम महका करेंगे हे जे रफी साहेबां बरोबर त्यांनी द्वंद्वगीत गायलंय ना त्या द्वंद्वगीताच्या ओळी त्या म्हणायच्या की माझ्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे. देवाने नाव सुमनच त्यांचं ठेवलं. सुमनाचा हा गंध रहे ना रहे हम महका करेंगे.

0: श्रोते हो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार वसंत देसाई. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. थोड्याच वेळात 1 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

एका महिन्यात सामील करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे. यातल्या आयएनएस दुणगिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय या फ्रिगेट नौका 21 जून रोजी सामील झाल्या होत्या, तर आयएनएस महेंद्रगिरी 11 जुलै रोजी सामील करण्यात आली होती. या युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतात निर्माण करण्यात आल्या असून हवाई हल्ले, जमिनीवरून तसंच पाणबुडीवरून आलेले हल्ले रोखण्याची क्षमता त्यांच्यात आहे. या प्रकल्पात 7 युद्धनौका बांधण्याचं नौदलाचं नियोजन आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक्स एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा क्षेत्रातल्या प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, घटनास्थळांवरचं व्यवस्थापन, देशातल्या विविध उत्कृष्टता केंद्राचं अनावरण आणि आशियातल्या पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात येईल. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचं अपहार झाल्याचा आरोप करून त्याची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जबाब मागितला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासालाही न्यायालयानं नोटीस बजावली आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरणी उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. काही केंद्रीय मंत्रालयातर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागाने म्हटलं आहे. अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर अथवा मंचावर क्लिक करू नये आणि व्यक्तिगत माहिती सामायिक करू नये. तसंच खात्रीशीर माहितीसाठी नेहमी अधिकृत सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी असं कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. जॉर्डन, बहारीन आणि कुवेतमधल्या अमेरिकन लष्करी तळांवर झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची जबाबदारी इराणच्या IRGC ने घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर काल केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल हे हल्ले केल्याचं इराणनं म्हटलं आहे. हुरमुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेने आणखी हल्ले केल्यास त्यालाही प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं आहे. हुरमुझच्या सामुद्रधुनीचं रक्षण करण्यासाठी आणि तिथली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण हल्ले केल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.
दरम्यान जी

एफएस गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली असून या भागात शांतता आणि स्थैर्य यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी चंद्रकोट इथल्या एका लंगरसमोर दोन बसेस आणि एका कारची टक्कर होऊन किमान 18 जण जखमी झाले. यात बहुतांश अमरनाथ यात्रेकरूंचा समावेश आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रामबन इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. सांगली जिल्ह्यात रंगनाथ महाराज यांच्या दिंडीतल्या एका ट्रकनं बेलसर टोल नाक्याजवळ कसबे दिग्राज दिंडीतल्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. थायलंडची राजधानी बँकॉक इथं काल रात्री एका पबला भीषण आग लागल्यामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आणि अन्य 63 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची सखोल चौकशीचे आदेश बँकॉकचे गव्हर्नर चार्ड चार्ट सिंटीपुंत यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाहेर निघण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे जास्त जीवितहानी झाल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. प्रधानमंत्री अनुतीन चारनविराकुल यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या बोट दुर्घटनेतले 15 मृतदेह आज रात्री भारतात आणले जातील अशी माहिती व्हिएतनाम इथल्या भारतीय दूतावासानं आज दिली. व्हिएतनाम एअरलाइन्सच्या विमानानं हे मृतदेह 9:30 सुमाराला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले जाणार आहेत. या अपघातात अन्य 16 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. त्या सगळ्यांना प्रथमोपचारानंतर या आधीच भारतात आणलं आहे. तसंच एका गंभीर जखमी पर्यटकावर व्हिएतनाममध्ये उपचार सुरू आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काल सामन्याच्या दिवस अखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं होतं. जपानच्या टोकियो इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक राज रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे भारताचं नेतृत्व करतील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर. प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन. आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. भारताच्या 2026 ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत नागपूर येथे सुरू असलेल्या ब्रिक्स बैठकींच्या मालिकेतील महत्वाचा टप्पा आज पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत

0: भारतासह ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या वाहतूक मंत्र्यांनी सहभाग घेतला. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत पर्यायी जैव इंधन, प्रदूषणमुक्त तंत्रज्ञान, वाहतुकीचे विकार्बनीकरण आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेच्या उभारणीवर सखोल चर्चा करण्यात आली. यापूर्वी झालेल्या ब्रिक्स परिवहन कार्यगटाच्या बैठकीतील शिफारशींवरही मंत्रीस्तरावर विचारविनिमय करण्यात आला. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्गावरील वाहतूक कार्बन न्यूट्रल करण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापक सहमती निर्माण होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या देवाणघेवाणीद्वारे अधिक जोडलेले लवचिक आणि पर्यावरणपूरक वाहतूक क्षेत्र विकसित करण्यासाठी ब्रिक्स देश एकत्रितपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 स्वीकारण्यात आले. या घोषणापत्राद्वारे स्वच्छ ऊर्जा, हरित वाहतूक, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नाविन्य आणि संस्थात्मक सहकार्याला अधिक चालना देण्याचा निर्धार सदस्य देशांनी व्यक्त केला. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेची लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही संकल्पना या बैठकीच्या केंद्रस्थानी होती. जागतिक स्तरावर बदलत असलेल्या वाहतूक व्यवस्थेला पर्यावरणपूरक आणि अधिक सक्षम बनविण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये समन्वय वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. रशिया आणि ब्राझीलमध्ये झालेल्या पूर्वीच्या बैठकीनंतर नागपुरात झालेली ही बैठक परिवहन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. देशाच्या मध्यवर्ती स्थानामुळे नागपूरला मिळालेले हे यजमानपद शहराच्या आंतरराष्ट्रीय ओळखीमध्येही मोलाची भर घालणारे ठरले आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरातील व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणावी, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत अशी मागणी आंदोलकांनी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवर टीका केली आहे. जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी अपुरी असून प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी अशी मागणी त्यांनी केली. खरीप हंगाम सुरू असताना अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित असल्याचाही त्यांनी आरोप केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आल्याबद्दल शेतकरी आणि व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे कृषी व्यापाराला चालना मिळून देशभरातील कृषी मालाच्या देवाणघेवाणीला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून वर्षभरात 5 लाख रोपट्यांचे वृक्षारोपण करण्याच्या मोहिमेला आज प्रारंभ झाला. एक पेड मा के नाम या अभियानांतर्गत महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते सुयोगनगर येथील उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. शहराच्या हरित क्षेत्रात वाढ करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने गणेशपेठ बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि शेतकरी प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सुधारणा आणि पुनर्वसन हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कारागृह विभागाचा संवेदनशील चेहरा नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाहायला मिळाला. दीर्घकाळापासून पॅरोल किंवा रजा न मिळाल्यामुळे कुटुंबांपासून दूर असलेल्या कैद्यांना त्यांच्या मुलांसोबत भेट घडवून आणण्यासाठी विशेष गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 166 कैद्यांची त्यांच्या 283 मुलांशी भेट घडवून आणण्यात आली. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती, वाचक स्वर स्वाती सोनपेटकर.
1: तमाम प्रयास आजीवन करता रहता है. जीवन एक प्रयोगशाला है. यहाँ चंदन सी शीतलता है और अग्नि सी दाह भी. जीवन का पूरा सच केवल एक है. इसका पूरा संसार बहुत रहस्यमय है. परिस्थिति कोई भी हो, हमें बस जीते जाना है. और लीजिए इसी के साथ सुनवाते हैं मौसम फिल्म का गीत भूपेंद्र की आवाज में, गुलजार के बोल मदन मोहन का संगीत. और इससे पहले जो गीत आपने सुना उसका शब्द था मन. और पहचानिए कि इस अगले गीत का शब्द कौन सा है.

उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत

न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. आसाममधल्या 27 जणांना परदेशी घोषित करणारे परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं हा महत्वाचा निर्णय दिला. तांत्रिक त्रुटी आणि किरकोळ विसंगतीच्या आधारावर आपल्याला परदेशी घोषित करण्यात आल्याचा युक्तिवाद करत या 27 नागरिकांनी न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं गुवाहाटी उच्च न्यायालय आणि परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे जुने आदेश बाजूला सारून या प्रकरणांची पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच तोपर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही सक्तीची किंवा कठोर कारवाई न करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू सर्वसमावेशक स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारसींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. पहिल्या चाचणीत क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. समुद्रात गेल्यानंतरची ही प्रणाली पुन्हा सरळ स्थितीत येण्यास यशस्वी ठरली. दुसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीर यांना परस्परांपासून विभक्त करणारी यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असल्याचं सिद्ध झालं. तर तिसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूलची संरचनात्मक प्रणाली अपेक्षेनुसार कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीमध्ये JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत राहिल्याचं नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृहं जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यात असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईटच असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयीसुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाही तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये

0: मध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमले गेल्याचं निरीक्षण कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवासी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृताच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या विद्यार्थ्यांचं यश भारताच्या अनंत युवाशक्तीचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि पुण्याचा कनिष्क जैन या विद्यार्थ्यांसह 5 जणांनी कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं पटकावली. भंडारा जिल्ह्यात 52 धरण प्रकल्पग्रस्त आदिवासींनी 2 महिन्यांपूर्वी कालव्यात उतरून केलेल्या आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आता 9 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. धरणातल्या गावांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. मात्र प्रकल्पग्रस्त आदिवासी आणि शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या तुटपुंज मदतीविरोधात हे आंदोलन केलं होतं. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेन्निक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3 आणि 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचे 3 वाजून
2: हुई की नहीं बहन, या अभी तक वही 75 पर कलम घिस रहे हैं?
3: रूप कुमारी के बदन में आग सी लग गई. उफ़ रे दिमाग, गोया उसका शौहर लाठ ही तो है. अकड़ कर बोली,
4: हाँ तरक्की क्यों नहीं हुई, अब 100 के ग्रेड में है.
3: रूप कुमारी खामोश हो गई. अब यह हकीकत उसकी सारी तलखियों के साथ तस्लीम करनी पड़ेगी कि राम दुलारी उससे ज्यादा खुशनसीब है. उसे बहाने से राम दुलारी के घर जाकर असलियत की छानबीन करनी पड़ेगी.
5: रूप कुमारी क्या राम दुलारी की असलियत जान सकेगी? छानबीन कैसे करेगी? असलियत क्या है जानने के लिए सुनिए अत्यंत रोचक कहानी दो बहने की दूसरी कड़ी.
4: मगर क्या सचमुच इस ख्याल से मुझे तस्कीन होगी? यहाँ कौन ईमानदार है? वही जिसे बेईमानी का मौका नहीं है और न ही इतनी हिम्मत है कि वो मौका पैदा कर ले. मेरे शौहर 75 रुपए माहवार पाते हैं, मगर क्या 10-20 रुपए ऊपर से मिल जाएं तो वो खुश होकर न लेंगे? उनकी ईमानदारी और उसूल परवरी उस वक्त तक है जब तक मौका

मंडळी, कवितांच्या विश्वात आपण सगळेच नेहमी रमतो, नेहमी घडतो, कारण कोणत्याही कवीने लिहिलेली कविता ही कुठल्या ना कुठल्या स्टेजवर आपल्याला रिलेट होत असते. शब्द त्यांचे असतात, पण तो अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला असतो.

0: असतो, त्यामुळे कविता ही आपल्याला खूप जवळची वाटते. आज काव्यवचन या कार्यक्रमात अशीच एक काव्यविश्वात रमणारी श्रद्धा माटल आज आपल्यासोबत गप्पा मारायला आली आहे आणि ती तिच्या कविताही आपल्यासमोर सादर करणार आहे. वेलकम टू अवर शो श्रद्धा.
1: थँक्यू मैथिली.
0: श्रद्धा, मी जसं म्हणाले की कविता हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे आणि कविता म्हटल्यानंतर आपण सगळेच अगदी भावनिक होतो, खूप पर्सनल टच असतो. तर मग आज कार्यक्रमात तू सुरुवात कुठल्या कवितेने करशील?
1: मी एक कविता लिहिलेली ज्यातून आपण एखादा आयुष्यात येणारा असा पर्व असतो किंवा एखादा टर्निंग पॉइंट असतो म्हणतो आपण आयुष्याचा, त्यात नकळतपणे आपण एक वेगळ्या वळणावर जातो आणि ते वळण खूप अनपेक्षितपणे आलेलं असतं. तर त्या संदर्भातली कविता मी सादर करणार आहे सर्वप्रथम.
0: बर.
1: तर त्या कवितेचं शीर्षक आहे नवे पर्व.
0: वाह वाह.
1: काव्य लिहिता लिहिता, काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. नयनी दिसू लागले हे जग वेगळे, नयनी दिसू लागले हे जग वेगळे. सुरू होई एक अनोखे पर्व.
0: वाह वाह.
1: स्पर्शात शहारे नवीन बहाणे, स्पर्शात शहारे नवीन बहाणे. करू लागले मज तारुण्याचे इशारे. आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप, आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप. एक पदार्थ बेचवही, एक पदार्थ बेचवही वाटे अनुरूप. ऐकू येई कानी साथ दूरवरची, जीना दिली होती कोणी माझ्यासाठी. ऐकू येई कानी साथ दूरवरची, जीना दिली होती कोणी माझ्यासाठी. हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला, हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला. हा तारुण्याचा बहाणा का बहरू लागला, का बहरू लागला.
0: वा वा वा. खरच खरच खूप सुरेख कविता लिहिली आहेस. काय बोलणार, आता शब्दच नाहीयेत. कार्यक्रमाची सुरुवातच इतकी सुंदर होणार असेल तर पुढे महफिल अजून रंगणार आहे यात शंकाच नाही.
1: हो, आणि खर तर या कवितेचं असं आहे की आपले जे पंचेंद्रिय आहेत त्यातून आपण एखाद्या टर्निंग पॉइंट मध्ये जेव्हा जातो तेव्हा ते काय फील करतायत, तेव्हा ते काय बघतायत, तेव्हा त्यांना काय स्पर्श होतोय सांगण्याचा प्रयत्न केला.
0: वा वा वा वा. श्रद्धा, आता कविता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिले ज्या दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे एक तर कागद आणि दुसरी म्हणजे लेखणी. तर मग ह्या दोघांचं एक नातं असतं.
1: हो.
0: आणि त्या अनुषंगाने मला माहितीये की तू एक कविता लिहिली आहेस, तर मग ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
1: हो, खरं तर कागद आणि लेखणीचा जोपर्यंत मेळ बसत नाही तोपर्यंत कवितेला बहर येत नाही. आणि आज आपण कितीही ऍडव्हान्स झालो, कितीही प्रगती केली, तरी जोपर्यंत ती कविता कागदावर उमटत नाही, त्या लेखणीचा स्पर्श कागदाला होत नाही, तोपर्यंत ती कविता बहरत नाही असं मला वाटतं.
0: बरोबर.
1: तर त्या अनुषंगाने एक कविता लिहिली आहे, तर अशी ही तुमच्या समोर सादर करते कागद आणि लेखणी.
0: नक्कीच.
1: कागद गेला विसरून लेखणीची माया, कागद गेला विसरून लेखणीची माया. लाल शाहीने त्याच्या पांढऱ्या पाठीवर गिरवत बोथट झालेली माझी एक कडा. त्याच्यावर दिसले दुसऱ्या लेखणीचे शब्द जे सलतात मनाला, तरीही मी टेकलोय एका बाजूला सुन्न होऊन. कागद पाहतोय लांबून माझी ती जीर्ण अवस्था. कधी काही लिहिलेल्या बंडखोरींच्या शब्दांचा मी शिल्पकार होतो, आता मात्र खिन्नतेने पाहतोय माझ्या वाचून कागदाचे हरवलेले अस्तित्व. पुन्हा घेईन का जन्म शब्दांनी आयुष्य कोरण्यासाठी, की होईन कागद माझ्या शाईने परत उमगण्यासाठी.
0: वा वा वा वा. खरच खरच खूप सुरेख. म्हणजे तुझ्या कवितांचं कौतुक करावं तितकंच थोडं आहे. आणि कागदाचं आणि लेखणीचं असंच नातं असतं.
1: हो.
0: हे नातं लेखक किंवा कवीशिवाय आणखी जास्त कोणाला समजणार.
1: हो.

0: श्रद्धा, इतक्या छान छान कविता तू आपल्या श्रोत्यांना ऐकवतीयस, छान सादरीकरण आहे. आता पुढची कविता तू कुठली ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: तर आता जी कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे ती आहे स्त्रियांबद्दल. आणि जेव्हा एक मुलगी किंवा स्त्री जेव्हा वयात येते तेव्हा तिला पाळी सुरू होते आणि आपलं एक स्त्री म्हणून मी तरी कर्तव्य समजते की त्याच्या भोवतालचा जो टॅबू आहे तो आपल्याला मोडून काढायचा आहे. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो तर त्या दिवशी मी कविता लिहिली होती.
0: अच्छा.
1: आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाळी तिची. कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका. कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका. कोणी म्हणतं घराबाहेर बसा, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, आणि कोणी म्हणतं दुखणं खुपणं एकट्यातच सोसा.

0: नाही विचारत कोणी दिला, दुखतय का ग पोटात, नाही विचारत कोणी दिला, दुखतय का ग पोटात, रात्रीच्या गर्द अंधारात, रात्रीच्या गर्द अंधारात झोप लागली का ग एकट्यात, केली जर देव पूजा तर लागेल का शाप, केली जर देव पूजा तर लागेल का शाप, तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप, तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप, अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ, अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ, हे चक्र आहे म्हणूनच तर पुढे होईल तिला बाळ।
1: वाह वाह।
0: तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून, हातात हात घेऊनी तिचा बाहेर पडूया या अंधश्रद्धेच्या रिंगणातून, अशी ही पाळी तिची, अशी ही पाळी तिची आहे निसर्गाचं देणे, नाही सोसणार बंधनं कोणती, नाही सोसणार बंधने कोणती, ठामपणे ती म्हणे, ठामपणे ती म्हणे।
1: सुंदर, खरच खूप सुंदर। म्हणजे आता ह्या कवितेवर मला शांता शेळकेंची जी खांब नावाची कविता आहे स्त्रियांना डेडिकेटेड, ती आठवली की त्यात त्या म्हणतात की देहाचाच खांब करून बाई अवघं घर तोलते।

0: आता इतक्या छान कविता श्रद्धा तू सादर करतेच आहेस, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तू कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: मी आज ठरवलेलं की काहीतरी वेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणायचे की ज्यातून कदाचित आपण सामाजिक किंवा बऱ्याच अशा गोष्टींना हात लावू शकतो जिथे खरंच प्रबोधनाची गरज आज सुद्धा आहे. तर त्यातलाच एक विषय आहे की आपल्या इथे असलेली किंवा परंपरागत चालत आलेली वर्णव्यवस्था. कोणीतरी जास्त सुंदर दिसतंय, कोणीतरी जास्त ठेंगणं दिसतंय, कोणीतरी जास्त

0: सौंदर्यवान आहे, रूपवान आहे, तर त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याची पारख केली जाते. तर हे न बघता फक्त त्याचा रंग कसा आहे, तो दिसतो कसा, तो आपल्याला कसा दिसतोय, यावरून आपण त्याची पारख करतो. त्याच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कुठे ना कुठे त्यावर बंधनं येतात, आणि ही आजच्या समाजाची स्थिती आहे. तर ती माझ्या शेवटच्या कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न करेन.
1: नक्कीच नक्कीच.
0: तर कविता अशी आहे, रंगभेदाला भेदताना.
1: वा.
0: तू आणि मी, तू आणि मी आहोत माणसं खरी, तू आणि मी आहोत माणसं खरी, पण सौंदर्याच्या दिखाव्यात मात्र तू रूपवान परी. मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहते, मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहते, सांगू कोणाला व्यथा. मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहते, सांगू कोणाला व्यथा. रूप कुरूप माझे, रूप कुरूप माझे, माझी निराळीच कथा. शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते, शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते, मी तुझ्या पुढे सावली होऊनी राहते. पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज, पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज, तरी सावळा रंग माझा हरतो तुमच्या स्पर्धेत. कधी माझ्या रंगांमधला आपलेपणा उमजेल का, कधी माझ्या रंगामधला आपलेपणा उमजेल का. कधी कृष्ण अनश्वेत, कधी कृष्ण अनश्वेत, हा भेद मिटेल का.
1: वा वा.
0: मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना, मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना. अवघा रंगची एक व्हावा माणुसकीचा रंग लावताना, माणुसकीचा रंग लावताना.
1: कमाल कमाल, खरच खूप सुंदर. इतकं छान कसं ग लिहितेस, किती कौतुक करावं तितकं कमीच आहे अगं तुझं. खूप खूप छान विषयांना तू हात घातलास आणि खूप सुंदर काव्य आज तू सादर केलीस. श्रद्धा, तू आज इथे आलीस आणि सगळ्यांशी गप्पा मारल्यास, इतक्या सुरेख कविता सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: धन्यवाद. खर तर तुला भेटून आणि या कार्यक्रमात येऊन मला सुद्धा खूप आनंद झालाय. आणि असं आमच्यासाठीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे की युवक युवती असतील त्यांना नवीन त्यांच्या ज्या कविता आहेत त्या सादर करता येतात, आणि त्याच्या एक बाहेर सुद्धा आम्हाला एक आमचं स्वतःच एक वेगळं व्यक्तिमत्व सादर होतं. तर त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे तुमची.
1: मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. मंडळी, काव्याची ही मैफिल तर खूप सुंदर रंगली, पण कार्यक्रमात आता थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7 वाजतायत प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार.

0: 5,000 वाचले नवीन साडी घेऊया.
1: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी एक. नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
1: आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातला आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थिती वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाहीत तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमल्या गेल्याचं निरीक्षणही कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात दिल्लीत JNU आणि जंतरमंतर परिसरात काँग्रेस जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या वर्षा निवासस्थानी 3 महत्वाच्या बैठका झाल्या. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारांच्या पुनर्विकासाला सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे निर्देश त्यांनी परिवहन विभागाच्या बैठकीत दिले. प्रत्येक आगाराची व्यावसायिक क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करायला हवं असं ते म्हणाले. कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत सांगितलं. नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचं केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतले अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अहिल्यानगर शहरात आज ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ या दोन भावंडांच्या दिंड्यांची भेट झाली. त्यानंतर आज सकाळी या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या.

प्रमुख दिंड्यांबरोबर गावागावातून येणाऱ्या संत नामदेव महाराज, संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्यासह विविध दिंड्या शहरामध्ये दाखल होत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे तीन वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चार वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवाशी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडनं 5 बळी घेतले होते. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यास्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. विजयवर्गीय अभियांत्रिकी पदवीधर असून त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून MBA पूर्ण केला आहे. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द सोडून हवामान बदलाच्या समस्येवर परिणामकारक उपाय विकसित करण्यासाठी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे 8 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब.
स्पर्धा परीक्षा

0: सुरक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज
2: वर्क फ्रॉम होम हाय सॅलरी बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता वृत्त विशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. वृत्त विशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पावसाळ्यात कॅच द रेन या अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. जाणून घेऊयात पावसाळ्यातील पाणी संवर्धनावर आधारित माहिती. नेहमीची येतो मग पावसाळा असं आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं. पावसाळा आला की काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पाऊस नाही अशी स्थिती राज्यात पाहायला मिळते. त्यासाठीच पावसाच्या पाण्याचं संवर्धन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग अतिशय महत्वाचं ठरतं. म्हणूनच कॅच द रेन या अभियानातून जलसंवर्धनाचा संकल्प करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी यांनी म्हटलं आहे की पाणी आहे म्हणून आपण आहोत. या अभियानाअंतर्गत पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला सर्वांना मिळून वाचवायचा आहे असा विशेष आग्रह मोदी यांनी धरला आहे. याच निमित्तानं पावसाच्या पाण्याचं संवर्धन करून बारीपाडा क्षेत्रामधील नागरिकांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल करणारे बारीपाडा पॅटर्नचे जनक पद्मश्री चैत्राम पवार यांनी पावसाच्या पाण्याचं महत्व विशद केलं आहे. पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं महत्व काय आहे आणि त्यासाठी बारीपाडा इथे नेमकं काय काम केलं याविषयी ते म्हणाले.
2: जो पाऊस पडतो एकदा पावसाळा संपला की आपण पाणी आणणार कुठून, कारण पाणी हे निसर्गाने दिलेली खूप मोठी देण आहे. आणि पावसाच्या पिरियड मध्ये आपण आणू शकलो नाही. पावसाळा संपल्यावर आपण म्हणजे की हिवाळा सुरू झाला की जे वाहते घरे त्यांना छोटे छोटे बांध बांधून जेवढं आपल्या ताकदीनुसार जेवढं करता तेवढं आपण केलं पाहिजे. सरकार त्याच्या पद्धतीने करेल. कारण एखाद्या वनक्षेत्रामध्ये सिमेंट बांध बांधायचा असेल तर खूप बायोडायव्हर्सिटी नष्ट होते. त्यामुळे छोटे छोटे बांध बांधून मातीत काय पाण्याचा स्पीड कमी करणं हे तर आपण सहज करू शकतो. जेणेकरून वनसंपदा पण नष्ट होणार नाही, जैवविधता पण नष्ट होणार नाही आणि जमिनीत जेवढं पाणी आपण मुरू शकू तेवढं चांगलं आहे. त्यामुळे पावसाळ्यातच हे काम करायला लागेल आपल्या आणि आपण नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की जो कॅचमेंट एरिया असतो एखादा उदाहरण बारीपाड्यासाठी की बारीपाड्याच्या खाली 5-6 गाव आहे. या 5-6 गावांनी काय येऊन तिथे श्रमदान करू नये. तिथलं पाणी जमिनीत सर्क्युलेशन आपल्याला मिळतं हे लोकांना आता कळायला लागलं. आधी कदाचित तिथलं काम करून आपल्याला काय मिळेल अशी जी अपेक्षा ते आता शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, वैचारिक शिक्षण पुढे येत आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत ना त्याच्यावर मला असं वाटतं की ज्या परिसरामध्ये वनक्षेत्र आहे तिथे 2-3-4 गावांनी एकत्र येऊन त्यामुळे आपण म्हणतो की संकुलमध्ये क्लस्टरमध्ये काम उभं राहिलं पाहिजे की जे आम्ही सुरू केलेलं आहे. आम्हाला जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत वनवासी कल्याणाश्रमाचे आमचे 3-4 कार्यकर्ते त्यांचं नाव मला वाटतं घ्यायला अडचण. गिरीशजी कुबेर म्हणत की जे सध्या कॅम्पाचे सदस्य आहेत, संजयजी कुलकर्णी, जे डॉक्टर आनंद फाटक आहेत, अशी खूप मोठी टीम आहे. ह्या टीमने आम्हाला सातत्याने हे लक्षात आणून दिलं की हे आपलं काम आपण केलं पाहिजे आणि ते आम्ही करतो. पावसाळा हिवाळ्या दोन पिरियड जोपर्यंत जंगलात मध्ये पाणी वाहत असतं दऱ्यांना तोपर्यंत आपण ते थांबवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काही नैसर्गिक पद्धती पण आहेत. म्हणजे आमच्या जंगलामध्ये खेकडा खूप मोठ्या प्रमाणात असतो. पहिला पाऊस पडला की बाहेर निघतो. आमच्या जंगलात जे खेकड्यांचा पांढऱ्या कलरचा आहे थोडासा तो उन्हाळ्यामध्ये बिळ करतो 3-4-5-6 फूट खाली. म्हणजे पडलं आधी पडणारा जे पाऊस होतो पहिला पाऊस तो त्या बिळांमध्ये जातो म्हणजे तो कळत न कळत 3-4-5 फूट जमिनीत आपोआप पर्कलेट होतो. त्यामुळे आपण बायोडायव्हर्सिटीचा पण त्याला विचार करून पावसाळ्यामधलं पाणी पावसाळ्यातच अडवलं पाहिजे उन्हाळ्यात शक्य नाही असं. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी वारंवार असं म्हणेन की याला लोकसहभाग वाढवला तर हे शाश्वत होईल. ह्या सगळ्यांचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल आणि शेवटी कमी पाण्यावर येणारी पीक पद्धत हे पण आपल्याला विचार घ्यायला लागेल. आणि ह्या सगळ्यांचं व्हॅल्यू ऍडिशनल करून इथलं जीवनमान उंचवण्यासाठीच काय करताय स्थानिक संसाधनांवर आधारित असा हा जलला जोडलेला आपला विषय. जलला जंगल असेल तर जल आणि जल असेल तर शेती म्हणजे माणूस हे सगळं चक्र आहे. चक्र सातत्याने ठेवण्यासाठी आपल्याला पावसाळ्यातच हे काम करायला. खूप पाऊस त्यावेळेस नको करूया पण हिवाळा सुरू झाला ज्यास पाऊस कमी होतो आणि वाहून जाणारे जरे
1: जल जंगल जमीन आणि जीवन यावर त्यांनी मुख्यतः काम

0: केलं आहे ते एकमेकांशी कसे निगडीत आहेत आणि बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे याविषयी त्यांनी सांगितलं.
1: आमचं बारीपाडा हे छोटस गाव तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे, धुळे, नाशिक आणि गुजरात मधला डांग जिल्हा. आम्ही साधारण 1991 मध्ये काम सुरू केलं, पण काम सुरू करताना आम्ही 5,000 वृक्ष लागवड करून आमचं काम थांबलं. आम्हाला दिशा नव्हती, कारण गावाची स्थिती खूप वाईट होती. व्यसनाचं प्रमाण खूप होतं, आरोग्याची कुठली सुविधा नाही, शिक्षणाची कुठली सुविधा नाही, आणि पाणी पण नव्हतं,

वाईट होते. व्यसनाचं प्रमाण खूप होतं. आरोग्याची कुठली सुविधा नाही, शिक्षणाची कुठली सुविधा नाही, आणि पाणी पण नव्हतं, शेती पण विकसित नशाच्या ध्यावाने कसं पुढे यावं असा एक प्रश्न होता. आणि त्या काळामध्ये आम्हाला वनवासी कल्याणाश्रमाची भेट झाली आणि वनवासी कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतून आम्ही काम सुरू केलं. काम करताना लक्षात आलं की लोक सहभाग घ्यायला लागेल आणि जोपर्यंत लोकांचा सहभाग वाढतो तोपर्यंत आपण कुठलंही काम करू शकत नाही असा विचार करून आम्ही शेजारचं जे वन आहे ते वन सांभाळायला सुरुवात केली. कारण वन हे जंगलाशी, जंगल हे जलशी निगडीत आहे. जंगल असेल तर जल आहे आणि जल असेल तर शेती आणि शेती असेल तर माणूस. हे माणूस विस्थापन जे होतं ते थांबवायचं असेल तर आपल्याला काम करायला लागणार असा मनात विचार घेऊन आम्ही टीम वर्क आहे कल्याणाश्रम आणि गावाची पूर्ण टीम एकत्र येऊन आपण काय करू शकतो सरकार करेल तेव्हा करेल म्हणून आम्ही 91 हा विषय सुरू केला. आम्ही वनासंदर्भात काही नियम केलेत की वॉचमॅन गावात असला पाहिजे, त्याला मानधन गावाने दिलं पाहिजे, तर अखंडार गावाने केलं पाहिजे, सरपंच किया नाही तर हे गावाने ठरवायचं असे नियम केले. कारण ते नियम गावकरी पाळायला लागले. लक्षात आलं की वन तर हळू वाढतं त्याच्यामुळे ते पानझडीचं जंगल असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सगळा पाला खाली पडतो झाडांचा. आणि लक्षात आलं की जो पाला खाली पडतो तो पावसाळ्यामध्ये पहिले दुसरे जे पाऊस पडतात ते पूर्ण अडवले जातात नैसर्गिकरित्या. पाण्याचा लगदा असतो त्या जमिनीत, पाणी त्या मातीमध्ये पण मुरतो आणि आपोआप नैसर्गिक छोट्या पानांचा असा बांध बांधला जातो, पाणी अडवलं जातं. हे लक्षात आल्यावर आम्ही काय करू शकतो आणखी, तर आम्ही वन विभाग, कृषी विभाग आणि महसूल विभाग जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची पण मदत घ्यायचं ठरलं की आपण काय करू शकतो सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि आम्ही पहिला एक बांध बांधला, त्याला आम्हाला सोबत होते पीएच वन रेंज ऑफिसर होते, त्यांनाही बरोबर घेतलं. कारण वन क्षेत्रामध्ये काम करायचं तर वन विभागाला बरोबर घेतलं पाहिजे. पण वन विभागाकडून योजना न घेता आपण लोकांचा अनुभव, लोकांचा सहभाग घेऊन काय करू शकतो म्हणून आम्ही छोटे छोटे बांध बांधायला सुरुवात केली. ते बांध बांधताना आमच्याकडे एक जलतज्ञ आम्हाला भेटले, संभाजीनगरला असतात ते, डॉक्टर माधवराव जी तिथे, यांनी बारीकाला भेट दिले. आणि लक्षात आलं की आपण पाणीमध्ये जे काम करतात छोटे छोटे बांध जो बांधतो आपण, त्या बांधामध्ये पहिल्या बांधाचा माथा ते पुढच्याचा पायथा हे तंत्र त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि ते गावकऱ्यांना नाही पटलं काय हे खूप सोपं आहे आणि आपण करू शकतो, याला कुठलाही आर्थिक पाठबळ न मागता गावाला समजून सांगितलं आणि त्यातून आम्ही काम सुरू केलं. बांध बांधण्यासाठी आमच्याकडे खूप व्हिजिटर येतात, मग एनएसडब्ल्यूचे विद्यार्थी आहेत, बीएसडब्ल्यूचे विद्यार्थी आहेत, एनएसएस कॅम्पचे विद्यार्थी आमचे जळगाव, त्यांचा सहयोग मिळाला. शेजारचे कॉलेजचे विद्यार्थी यायला लागले, आयआयटीचे विद्यार्थी आमच्याकडे यायला लागले, टीस मधन विद्यार्थी यायला लागले. या सगळ्यांचा आम्ही योग्य उपयोग करून हे बांध कसे जास्तीत जास्त बांधता येतील आणि पाणी अडवता येईल असा एक प्रयत्न आमचा सातत्याने सुरू झाला 1991 पासून. आणि याला विशेष म्हणजे आम्ही गावातले जे लहान पोर आहेत त्यांनाही बरोबर घेतलं. दिवाळीच्या सुट्टीत आलेत की आपण बांध बांधायचे श्रमदानातनं, वनभोजन करायचं आणि तोपर्यंत बांध बांधायचे, यातनं पण आम्ही बांधांची निर्मिती केली. बघता बघता आम्ही 700 जास्त बांध हे श्रमदानातनं बांधले. पाणी साठवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो आणि माती अडवली जाते, त्याच्यामुळे आपोआप जंगलामधलं पाणी जे पडणार आहे नैसर्गिकरित्या ते जमिनीत मुरतं. हे मुरायला लागलं मग लोकांच्या लक्षात यायला लागलं की अरे बांध बांधायचं, ते चांगला परिणाम आपल्याला दिसायला लागला. लक्षात आलं की जंगल वाढायला लागलं, पाणी जमिनीत मुरायला लागलं, जे पाणी वाहून जातं ते थांबवण्यासाठी काय करतात मग आम्ही श्रमदानातून बांध सुरू केले. मग वन विभागाने पण त्याच्यात काम करायला सुरुवात केली. महसूल म्हणजे जे कृषी क्षेत्र तिथे कृषी विभागाने पण सुरू केलं. महसूला सगळ्यांनी मिळून बारीपड्यामध्ये काम केलं. मग सिमेंटचे बांध आहेत ते कृषी विभागाने केले, जंगलामध्ये जे मोठे बांध आहेत ते वन विभागाने केले, पण जे छोटी छोटी कामं आहेत ते आम्ही करत गेलो आणि शासनाची मदत पण आम्हाला मिळत गेली. म्हणून आम्ही म्हणतो की हे टीम वर्क आहे, सगळे म्हणून आपण काय करू शकतो असं म्हणून आम्ही गेली 34-35 वर्ष पूर्ण होतात. आम्ही जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन असे 5 बिंदू त्याला जोडले. लक्षात आलं की छोटे छोटे बांध बांधले पण पाण्याची पातळी वाढली. आमच्याकडे पावसाळ्यामध्ये सगळ्या विहिरी या ओरफुल होतात. आम्हाला पावसाळ्यामध्ये आता वेगळं रेन वॉटर करायची गरज नाही, पण आमचं गाव उंचावर असल्यामुळे ते पाणी सगळं वाहून जातं म्हणून आम्हाला ते बांध बांधायला लागले. आणि त्याचा परिणाम आमच्या विहिरींना पाणी आलं असं गावाची गरज भागून आम्ही 2-3 पाड्यांना पिण्याचं पाणी सप्लाय करतो. बारीपाडा हे नैसर्गिकरित्या अशा पद्धतीचं आहे की त्याचं पडलेलं पाणी जे पर्क्युलेशनने खाली 4-5 हेक्टरला पाणी मिळतं. म्हणजे आम्ही आमच्या गावाचा जो सर्वे केला 91-92 मध्ये 2-3 विहिरी होत्या, 2-3 एकर बागेत होत्या. आता 250 एकरपेक्षा जास्त क्षेत्र हे आमचं दुबार पिकाखाली आहे. म्हणजे पाणी आल्यामुळे लोकांचं मायग्रेशन थांबलं, पाणी आल्यामुळे लोक शेतीकडे वळालेत, पाणी आल्यामुळे नगदी पिकं यायला लागले, त्याच्यामुळे विस्थापन आपोआप थांबलं. मग आमची शाळा थोडी नियमित सुरू झाली, आरोग्यामध्ये काम करणं सोपं झालं. विस्थापन थांबल्यामुळे आम्ही शेतीमध्ये चांगलं काम करू शकतो. आम्ही राहुरी कृषी विद्यापीठ आणि दापोली कृषी विद्यापीठ या दोघांची आम्ही मदत घेऊन दापोलीच्या प्राध्यापकाने आम्हाला कंद लागवडीचं प्रशिक्षण दिलं. दापोलीच्या काही रिटायर्ड प्राध्यापकांनी जनसहभाग

0: फाउंडेशन म्हणून संस्था स्थापन केली आणि त्यांनी शेती आणि जल या विषयामध्ये खूप चांगले आम्हाला डॉक्टर दफ्तरदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. तर आम्ही असं म्हणतो की गाव संघटित झालं, लोक सहभाग वाढला म्हणून आम्ही 2-3 गावांना पाणी पुरवू शकलो. आम्ही गावाच्या पाण्याची गरज भागवून शेतीला पण ते पाणी उपलब्ध झालं. तर आम्ही जंगल जल जमीन जन आणि पशु हे टार्गेट केलं. याच्यामध्ये सरकारकडनं कमीत कमी मदत घेणं आणि लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेणं यातनं आम्ही सगळं उभं केलंय. आम्ही असं म्हणतो की याचं एक गाव करून चालणार नाही, याचा विस्तार व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आता एक संकुल केलाय 25 गावांचा. आणि त्या 25 गावातल्या तरुणांना एकत्र करून त्रैमासिक बैठक घेतो आणि आपल्या वनक्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये पाणी अडवण्यासाठी, वनसंवर्धनसाठी, शेती विकसितसाठी, विस्थापन थांबवण्यासाठी आपण करू शकतो. असं आम्ही दर 3 महिन्यांनी एकत्र बसतो. पाण्यावर काम करायचं असेल तर आपल्याला वन पण सांभाळायला लागेल. कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती आपण कुठली करू शकतो, म्हणजे मोदीजीने जे म्हटलं होतं की मिलेट्स एअर करा. मिलेट्स एअर मध्ये आपण जे ओरिजिनल मिलेट्स आहेत, नागली, सावा, वरी, बर्टी, याची लागवड करून हे व्हॅल्यू ऍडिशनल मध्ये आणलं तर आपली परंपरागत शेती पण टिकेल आणि कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती लोकांच्या गरजा पण भासतील. जंगल जल जमीन तण आणि पशु हे एकत्र करायला लागेल आपल्याला. शेवटी पाणी विषयात काम करायचं यांना लिंक करायला लागेल. आणि आपण म्हणतो ना की पुढच्या पिढीसाठी आपल्याला करायला लागेल, आपण आत्ताचा विचार न करता. म्हणून आम्ही म्हणतो की ह्या ज्या 5 बिंदू आहेत ना, याचं संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण असं आपल्याला सरकारच्या योजना पण घ्यायला लागतील. पण गाव सक्षम पाहिजे, गावाचं संघटन पाहिजे.
1: पावसाच्या पाण्याची साठवणूक किंवा संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग किती महत्वाचा आहे यावर त्यांनी आपलं मत मांडलं.
0: जंगल जल जमीन याच्यासाठी लोक सहभाग मिळू शकलो नाही तर लोकांना असं वाटतं गावाला की हे सगळं सरकारचं आहे, हे वन विभागाचं आहे आणि वन विभागाने करावं, ही मानसिकता विकसित जाते. म्हणून आपण म्हणतो की लोकांना जर वाटलं की हे जंगल आमचं आहे, आमच्या गावा शेजारी पडणारं पाणी अडवायची जबाबदारी आमची आहे, आमच्या शेजारी शेती विकसित करायची जबाबदारी आमची आहे, सरकार तर त्याचं काम करणारच आहे. पण लोकांच्या मनामध्ये हा भाव निर्माण करणं, किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जंगल जल जमीन ही राष्ट्रीय संपत्ती. आपण आता कसं होतं की एखाद्याच्या विहिरीला पाणी मिळालं तर पाणी जो मिळतो तो जमिनीच्या आतून कुठून तर येत असतो, त्या जमिनीच्या आतल्या पाण्यावर आपल्या सगळ्यांचा आपण म्हणतो ना अधिकार आहे. त्यामुळे एखाद्या विहिरीला पाणी जास्त असेल, तिथं सोलर पंप लावून 2-3 शेतकऱ्यांनी वापरला तर काय आहे. त्यामुळे आपण म्हणतो की हे सगळं करण्यासाठी सोच बदलो, बाकी सब बदलू का, आपल्याला विचार बदलायला लागतील. आम्ही बारीपाड्यामध्ये एक CSR घेतला 1 कोटीचा, मीनाक्षी मेहता वेलफेअर फाउंडेशन मुंबईचा, आणि आम्ही 32 विहिरी निश्चित केल्या आणि 5-5 गावं घेतले. एका विहिरीत पंप लावला आणि तो पाणी 3-4 शेतकरी मिळून वापरतो. हे विचार विकसित करणं, त्यासाठी लोकसहभाग, सातत्याने बैठका, एक पद्धत आपली. आपण म्हणतो ना की प्रवास केला तर संपर्क वाढतो, संपर्क वाढला तर संघटन, आणि संघटित झालं तर ही राष्ट्रीय संपत्ती आपण सांभाळू शकतो. त्यामुळे एखाद्या गावामध्ये छोटीशी ग्राम समिती स्थापन करणं, त्या ग्राम समितीला बरोबर घेऊन आपण काय करू शकतो, आपलं योगदान काय. कसं असतं की एखादा रेंज ऑफिस असतं, त्या रेंज ऑफिसमध्ये रेंजमध्ये 30-40 कर्मचारी असतात आणि वनक्षेत्र खूप मोठं असतं. आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची वाट बघायची की चोरी आपण थांबवायची, हे गावाला क्लिक झालं मला वाटतं की तर आपण ही खूप मोठी मजल मारू शकतो. त्यामुळे लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. लोकांना वाटलं पाहिजे की आपली संपत्ती आपल्याबरोबर राष्ट्राची संपत्ती, असं याचं संवर्धन करणं. जंगल जल सुद्धा आपण कोणाचं नाही, जर आपण अडवलं तर वाहून जाणार, ते खाली समुद्राला जाऊन मिळणार, तर ते जेवढं अडवता येईल ते कोणाला त्याचा फायदा होता हा विषय न करता आपण तो अडवण्याचा प्रयत्न करू शकतो का. म्हणून आम्ही म्हणतो की लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे आणि हे राष्ट्र आधीची जी भावना मनात आहे ती रुजवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे की ही राष्ट्रीय संपत्ती, विचार बदला बाकी सगळं बदलू. त्यामुळे विचार बदलायची खूप गरज आहे असं मला व्यक्तिगत पण वाटतं. आमची जी संघटना, आमचा जो ग्रुप आहे, सगळ्यांना ते वाटतं की ही राष्ट्राची संपत्ती. आपण जंगलामधनं जे ऑक्सिजन निर्माण औषध होतं ते आपण काय बलून मध्ये भरून शकू शकत, ते सगळ्यांनाच जातं ना. त्यामुळे सगळ्यांसाठीच काम आहे. फक्त वनसंपदा, जलसंपदा, भूसंपदा हे आपलं बँक बॅलन्स आहे भविष्यासाठी. ज्या ज्या गावामध्ये सगळं उपलब्ध आहे हे लोकांनी नीट सांभाळलं पाहिजे आणि केव्हा सांभाळतील तर लोकसहभाग असतील तर ते सांभाळतील, नाही ते सांभाळणार नाही.
1: पावसाळा सुरू झाला आहे आणि याच पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते किती महत्वाचं आहे याविषयीची यशोगाथाच बारीपाडा पॅटर्नमुळे आपल्या समोर उलगडली आहे. अशाच प्रकारे प्रत्येक गावानं लोकसहभागातून नियोजन केलं तर पावसाच्या पाण्याचा समान वापर होऊ शकेल. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचा

0: ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन शैलेश मोहिते.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत, आमचं शेत आमचं शिवार. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर 22 आषाढ शके 1948 अर्थात दिनांक 13 जुलै 2026. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया एल निनो परिस्थितीत कोरडवाहू सोयाबीन व्यवस्थापन याविषयीची माहिती. मंडळी, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीतानं.

मंडळी, आताच आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात कृषी सल्ला. मंडळी, निसर्ग आधारित उपाययोजना म्हणजे पर्यावरणीय समस्या आणि सामाजिक आव्हानं सोडवण्यासाठी निसर्गाच्या प्रक्रियांचा आणि परिसंस्थांच्या सेवांचा वापर करून राबविल्या जाणाऱ्या व्यावहारिक उपाययोजना होई. या उपाययोजनांमध्ये नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, शाश्वत व्यवस्थापन, संवर्धन आणि

पुनर्स्थापना करून पाणी, माती, हवामान आणि जैवविविधतेचे संतुलन राखलं जातं आणि त्याचबरोबर मानवी जीवनमान सुधारलं जातं. मंडळी, निसर्गाधारित उपाययोजनांतील जे घटक आहेत ते याप्रमाणे आहेत. नैसर्गिक संसाधनं आणि अधिवास यांना विद्यमान अवस्थेमध्ये जतन करणं तसंच त्यांचा ऱ्हास होऊ न देणं, यामध्ये जंगलतोड रोखणं, नदी नाल्यांच्या काठावरील वनस्पतींचे संवर्धन करणं, ओलित क्षेत्राचं संवर्धन करणं आणि जैवविविधतेचे जतन करणं यांचा समावेश होतो. संरक्षणात्मक उपायांमुळे जलचक्र संतुलित राहतं, मृदा धूप कमी होते आणि नैसर्गिक परिसंस्थांकडून मिळणाऱ्या सेवा दीर्घकाळ टिकून राहतात. मंडळी, परिसंस्थांचे शाश्वत व्यवस्थापन करताना शाश्वत व्यवस्थापन म्हणजे परिसंस्थांचा वापर असा करणं की वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण होतील परंतु भविष्यातील पिढ्यांच्या गरजा भागविण्याची क्षमता कमी होणार नाही. यामध्ये कृषी वन शेती, शाश्वत शेती पद्धती, नियंत्रित चराई, जलसंधारण उपाययोजना आणि मृदा संवर्धन तंत्राचा अवलंब केला जातो. अशा व्यवस्थापनामुळे उत्पादन क्षमता वाढते, संसाधनांचा कार्यक्षम वापर होतो आणि पर्यावरणीय संतुलन अबाधित राहतं. परिसंस्थांचे पुनर्स्थापन. पुनर्स्थापन म्हणजे ऱ्हास झालेल्या किंवा नुकसान झालेल्या परिसंस्थांना जसं की नदी, वन आणि जैवविविधता पुन्हा कार्यक्षम आणि निरोगी अवस्थेत आणण्याची प्रक्रिया. यामध्ये पुनर्वनीकरण, ओलित क्षेत्राचं पुनरुज्जीवन, खाणकामामुळे प्रभावित झालेल्या जमिनीचं पुनर्वसन, नदीपात्रांचं पुनर्संचयन आणि गवताळ क्षेत्रांचं पुनर्स्थापन यांचा समावेश होतो. पुनर्स्थापनामुळे भूजल पुनर्भरण वाढतं, जैवविविधता सुधारते, कार्बन साठवण क्षमता वाढते आणि हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्याची परिसंस्थांची क्षमता बळकट होते. मंडळी, निसर्गाधारित उपाययोजनांची जी कार्य आहेत ती अशी आहेत. परिसंस्था संरक्षण, जंगल, नदी, ओलित क्षेत्रे आणि मृदा यांचं संरक्षण करणं. परिसंस्था पुनर्स्थापना, ऱ्हास झालेल्या परिसंस्थांचे पुनरुज्जीवन करणं. शाश्वत संसाधन व्यवस्थापन, पाणी, माती आणि जैवविविधतेचा योग्य आणि संतुलित वापर करणं. जलसंधारण आणि भूजल पुनर्भरण, पावसाचं पाणी अडवून जमिनीत मुरवणं. मृदा धूप नियंत्रण, मातीची धूप कमी करून सुपीकता टिकवणं. हवामान बदल अनुकूलन, पूर, दुष्काळ यासारख्या परिणामांना कमी करणं आणि कार्बन शोषण करणं. जैवविविधता संवर्धन, विविध वनस्पती आणि प्राण्यांचे अधिवास सुरक्षित करणं. स्थानिक उपजीविका सुधारणं, शेती, पशुपालन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणं. मंडळी, कृषी सल्ला आता आपण ऐकलत. वाचक स्वर होता बालाजी गवारे यांचा. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात हे एक छानसं गीत.

मंडळी, या गीतानंतर आपण ऐकूया एल निनो परिस्थितीत कोरडवाहू सोयाबीन व्यवस्थापन याविषयीची माहिती. मंडळी, मराठवाडा विभाग हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्यानं इथं वेगानं दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. हलकी ते मध्यम काळी जमीन असल्यामुळं मातीतील ओलावा लवकर संपतो. कडक उन्हामुळं पिकाच्या फुलकळी अवस्थेत पाण्याचा मोठा ताण पडतो. तसंच विदर्भ विभागामध्ये भारी आणि खोल चिकणमाती असल्यानं पाऊस थांबताच जमिनीला मोठ्या भेगा पडतात. पावसातील प्रदीर्घ खंडामुळं सोयाबीनची मुळं तुटतात आणि अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता थांबते. वातावरणातील उच्च बाष्पीभवन चक्रामुळं पिकं करपून जातात. एल निनोच्या वर्षात या दोन्ही विभागात मान्सूनचे आगमन साधारणपणे 2 ते 3 आठवडे उशिरानं होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे पिकाच्या वाढीच्या काळात पावसाचा प्रदीर्घ खंड अर्थात अनेकदा 21 दिवसापेक्षा जास्त पडतो आणि सोबतच उष्णतेची लाटही येते. त्यामुळं जमिनीतील ओलावा वेगानं हवेत उडून जातो आणि सोयाबीनचं पीक प्रचंड ताणाखाली येतं. अशा हवामानात संकटातून सोयाबीनचं पीक वाचवण्यासाठी सुधारित पद्धतीनं पेरणी करताना शेतात ओलावा टिकवणं, दुष्काळ सहन करणाऱ्या वाणांची निवड करणं आणि ऐनवेळी योग्य उपाययोजना करणं अत्यंत महत्वाचं आहे. मंडळी, सोयाबीनच्या पिकाला कोणत्या अवस्थेत पाण्याची सर्वात जास्त गरज असते हे देखील समजून घेणं महत्वाचं आहे. पेरणी आणि उगवण, जमीन कडक झाल्यास उगवण कमी होते. शाकीय वाढ ही अवस्था अधिक सहनशील असते. मध्यम स्वरूपाच्या पाण्याचा खंड सहन करू शकते. शाकीय वाढीच्या काळात सोयाबीनचं पीक बऱ्यापैकी प्रतिकारक्षम असतं. या सुरुवातीच्या काळात जर पाऊस थोडा कमी असेल तर झाडांची मुळं पाण्याचा शोध घेण्यासाठी जमिनीच्या खाली खोलवर जातात. ते पिकासाठी फायदेशीर ठरतं. पण खऱ्या धोक्याची सुरुवात फुलकळी अवस्था, शेंगा धरणं आणि दाणे भरणं या काळात होते. या प्रजोत्पादक अवस्थांमध्ये सोयाबीनला पाण्याची खूप जास्त गरज असते. फुलकळी अवस्था या अवस्थेमध्ये अत्यंत संवेदनशील काळ. पाण्याचा ताण पडल्यास फुलगळ होते. फुलकळीच्या काळात पाऊस गायब झाला तर झाडातील संप्रेरकाचं संतुलन बिघडतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर फुलगळ होते आणि शेंगांची संख्या घटते. शेंगा धरणं हा काळ अत्यंत संवेदनशील काळ. पाण्याच्या कमतरतेमुळं शेंगांची लांबी कमी होते. दाणे भरणं हा काळ देखील अत्यंत संवेदनशील काळ. दाणे बारीक राहिल्यानं किंवा शेंगा पोचट राहिल्यानं 50% नुकसान होतं. जर पाण्याचा ताण दाणे भरण्याच्या अवस्थेपर्यंत कायम राहिला तर पाने अन्न तयार करणं थांबवतात. त्यामुळं दाण्यांना पोषण मिळत नाही. परिणामी शेंगा सुकतात, दाणे बारीक आणि सुरकुतलेले राहतात. कृषी विद्यापीठाच्या संशोधनानुसार या तिन्ही

ही संवेदनशील काळात पडणाऱ्या पाण्याचा ताण एकूण उत्पादनात 30 ते 50% घट आणू शकतो. पीक पक्व होणं या अवस्थेत पाण्याच्या कमतरतेचा उत्पादनावर फारसा परिणाम होत नाही. मंडळी, पूर्व मशागत आणि पेरणीचं नियोजन करताना हवामानाशी जुळवून घेणारी शेतं ही मान्सून सुरू होण्यापूर्वीच सुरू होते. उन्हाळ्यातील योग्य मशागत पिकाला पुढील दुष्काळी संकटाशी लढण्यास सक्षम बनवते. माती परीक्षण आणि खोल नांगरणी. शेतकऱ्यांनी दरवर्षी आपल्या शेतातील मातीचं परीक्षण करून सेंद्रिय कर्बाचं प्रमाण तपासून घ्यावं. मान्सूनपूर्वी उन्हाळी खोल नांगरणी दर 3 वर्षातून 1 करणं आवश्यक आहे. यामुळं काळ्या कसदार जमिनीच्या खाली तयार झालेला कडक थर फुटतो. परिणामी जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पहिल्या पावसाचं पाणी वाहून न जाता थेट जमिनीत मुरतं. दुष्काळ सहन करणारे आणि लवकर येणारे वाण याचाही विचार होणं गरजेचं आहे. एल निनोच्या वर्षात जुन्या आणि जास्त कालावधी घेणाऱ्या वाणांची पेरणी करणं अत्यंत धोक्याचं ठरतं. क्षेत्रातील शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेल्या कमी किंवा मध्यम कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड करावी. यामध्ये फुले दुर्वा अर्थात KDS 992, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेला हवाण मजबूत मूळ रचनेसाठी ओळखला जातो. हवाण पाण्याचा ताण चांगल्या प्रकारे सहन करतो. त्यासोबतच MAUS 725 आणि MAUS 612 अर्थात MAHABIJ 725 मराठवाडा विभागासाठी हे वाण अत्यंत उपयुक्त असून ते दुष्काळातही स्थिर उत्पादन देतात. त्यासोबतच AMS 100-39 अर्थात PDKV आंबा डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेला हवाण विदर्भासाठी उत्तम आहे. हवाण 95 ते 100 दिवसात काढणीस तयार होतो. त्यामुळं शेवटच्या टप्प्यात पाऊस कमी पडला तरी नुकसान होत नाही. मंडळी, अजून एक वाण म्हणजे JS 20-34 आणि JS 335 हाही महत्वाचा वाण आहे. कमी कालावधीत येणारे हे वाण मान्सून उशिरा सुरू झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत पेरणीसाठी उत्तम पर्याय आहेत. मंडळी, केवळ कॅलेंडरमधील तारीख पाहून किंवा जुन्या सवयीनुसार पेरणी करणं ही मोठी चूक ठरू शकते. एल निनोच्या वर्षात पहिल्याच किरकोळ पावसावर किंवा कोरडी पेरणी अर्थात धूळ पेरणी करणं पूर्णपणे टाळावं. जोपर्यंत शेतात किमान 60 ते 75 मिलीमीटर पाऊस होत नाही आणि जमीन 15 ते 20 सेंटीमीटर खोलपर्यंत ओल होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये. पुरेशा ओलाव्याशिवाय केलेली पेरणी बियाणं कुजण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळं दुबार पेरणीचा खर्चही वाढू शकतो. मंडळी, बियाण्याला जैविक बीज प्रक्रिया करणं देखील महत्वाचं आहे. पेरणीपूर्वी बियाण्याला बुरशीनाशक आणि जैविक खतांची प्रक्रिया करणं अनिवार्य आहे. सुरुवातीच्या काळातील सड आणि मुळकुजव्या रोगापासून बचावासाठी कार्बोक्सिन अधिक थायरम 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणे प्रक्रिया करावी. यानंतर रायझोबियम जपोनिकम आणि फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया ही जैविक खतं प्रत्येकी 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावीत. या प्रक्रियेमुळं मुळांवर गाठी लवकर येतात. त्यामुळं जमिनीत कमी ओलावा असतानाही झाड पोषक घटक सहज शोषून घेतं. मंडळी, ओलावा टिकविण्यासाठीचे काही तांत्रिक उपाय देखील आहेत. ते याप्रमाणे, पाऊस कमी असतो तेव्हा शेतात पडणाऱ्या पावसाचा थेंबनथेंब जमिनीत जिरवणं गरजेचं असतं. हे करत असताना रुंद वरंबासरी अर्थात BBF पद्धत मराठवाडा आणि विदर्भातील कोरडवाहू सोयाबीनसाठी BBF पद्धत ही सर्वात प्रभावी वरदान ठरलं आहे. या पद्धतीमध्ये BBF पेरणी यंत्राच्या सहाय्यानं शेतात गादी वाफे आणि दोन्ही बाजूंना खोल सऱ्या तयार केल्या जातात. अचानक आलेल्या मुसळधार पावसाचे अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून सुरक्षितपणे वाहून जाते. पिकात पाणी साचून मूळ कुजण्याचा धोका टळतो. पावसाचा खंड काळातही याच सऱ्यांमध्ये पावसाचं पाणी अडवलं जातं. कोणत्याही सपाट शेतात

0: तुलनेत बीबीएफ शेतातील ओलावा आणखी 7 ते 10 दिवस जास्त काळ टिकून राहतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रयोगामध्ये कमी पावसाच्या वर्षात बीबीएफ पद्धतीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात 20 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. मंडळी, संरक्षित मशागत, सेंद्रिय आच्छादन हेही महत्वाचा घटक आहे. जमिनीची कमीत कमी मशागत केल्यास मातीतील नैसर्गिक ओलावा हवेत उडून जात नाही. यासोबतच सोयाबीनच्या 2 ओळींमध्ये गव्हाचा पेंढा, कपाशीची धसकट किंवा पिकांचे अवशेष 5 टन प्रति हेक्टर या प्रमाणात पसरवून आच्छादन करावं. या आच्छादनामुळे जमिनीवर थेट कडक ऊन पडत नाही, बाष्पीभवन 30% कमी होतं, तणांचं प्रमाण देखील कमी राहतं. मंडळी, आपत्कालीन व्यवस्थापन हाही घटक देखील खूप महत्वाचा आहे. जेव्हा फुलकळी किंवा शेंगा भरण्याच्या संवेदनशील काळात पावसामध्ये 15 दिवसापेक्षा जास्त खंड पडल्यास पीक वाचवण्यासाठी या उपाययोजना तातडीनं करणं गरजेचं आहे. यामध्ये पानावर अन्नद्रव्याची फवारणी, जमिनीत ओलाव्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं सोयाबीनची मुळांना खतं उचलता येत नाहीत, परिणामी पिकाची वाढ खुंटते. अशावेळी तात्काळ ऊर्जा पुरविण्यासाठी पानांवर थेट फवारणी फायद्याची ठरते. त्यासोबतच 13:00:45 अर्थात पोटॅशियम नायट्रेटची फवारणी देखील आवश्यक आहे. फुलकळी शेंगा भरण्याच्या अवस्थेत 13:00:45 1 ते 2% म्हणजेच 10 ते 20 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पोटॅशियम पानांमधील रंध्रे नियंत्रित करते, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, पिकांची कोरडे हवामान सहन करण्याची ताकदही वाढते. विद्राव्य खत अर्थात 19:19:19 पाण्याचा ताण असताना विद्राव्य 19:19:19 10 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास पानाचा हिरवीपणा टिकून राहतो आणि अकाली पानं गळतही नाहीत. त्यासोबतच मंडळीत बाष्पीभवन रोखणारी रसायनं देखील खूप महत्वाची आहेत. तीव्र उन्हापासून पिकाचा बचाव करण्यासाठी केओलिनची 5% प्रमाणात फवारणी करावी. याचा पानांवर एक बारीक पांढरा थर तयार होतो, त्यामुळे सूर्याची प्रखर किरणं परावर्तित होऊन पिकाचं तापमान कमी होतं, पाण्याचा अपव्यय टळतो. मंडळी, त्यासोबतच संरक्षित सिंचन हाही घटक खूप महत्वाचा आहे. उपलब्ध पाणी सुरुवातीलाच न वापरता राखून ठेवावं. पावसाचा मोठा खंड पडल्यास सोयाबीनच्या शेंगा धरण्याच्या किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत तुषार सिंचनाचा वापर करून 30 ते 50 मिलीमीटर पाणी द्यावं. हे एक पाणी पिकांचं संपूर्ण नुकसान होण्यापासून वाचवू शकतं. मंडळी, आताच आपण एल निनो परिस्थितीत कोरडवाहू सोयाबीन व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता बालाजी गवारे यांचा. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात हे एक छानसं गीत.
1: दिल्या घेतल्या वचनांची शपथ

0: शपथ तुला आहे, शपथ तुला आहे।
1: आणि मंडळी, याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत। मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादर करते विश्वास वाघमारे। बरे तर मंडळी, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार। शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आता आपण ऐकलात, आमचं शेत आमचं शिवार। आमचं शेत आमचं शिवार।

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. हे कार्यक्रम आपण ऐकाल रात्री 11:10

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. दरम्यान या प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवस वाढवायचा निर्णय अयोध्येतल्या एका न्यायालयानं आज दिला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु विद्यार्थी नसल्यामुळे बंद असलेल्या महाराष्ट्रातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष 1.5 कोटी रुपयांहून अधिक सरकारी अनुदान मिळाल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याची माहिती अहवालात दिली आहे. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आपला पक्ष महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक इशारा इराणला दिला आहे. इराणनं शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्याचा आरोप ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. अमेरिकेनं काल इराणवर हल्ले केले त्यात इराणचं मोठं नुकसान झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतानं 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या निर्यातीच्या तुलनेत यावेळची निर्यात

11.37% वाढली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या जून महिन्यातली वस्तू आणि सेवांची एकत्रित निर्यात 88.76 अब्ज इतकी असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या जून महिन्यात 26% जास्त वाढली आहे. जून महिन्यातल्या निर्यातीत मोठा वाटा रत्न आणि आभूषणं, अभियांत्रिकी वस्तू, सेंद्रिय आणि कृत्रिम रसायनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तांदूळ यांचा होता. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशीच 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडन 5 बळी घेतले. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यस्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधले बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापक अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इराणनं एकमेकांवर पुन्हा हल्ले सुरू केले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता वाढल्यानं आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 3.4% वाढून प्रतिबॅरल 78.59 अमेरिकन डॉलरवर पोहोचला होता. तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 3.5% वाढीसह प्रतिबॅरल 73.89 अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. किरकोळ चलनफुगवट्याच्या दरानं जून महिन्यात रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्ट ओलांडलं असून तो 4.38% पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. मे महिन्यातल्या 3.93% तुलनेत जूनमध्ये महागाईत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात महागाईचा दर 4.74% तर शहरी भागात महागाईचा दर 3.92% इतका आहे. टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपरफुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहर प्रकरण उघडकीस आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहर प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या

समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.